100.5 MHz वर आपण ठेवून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 27 आषाढ 1948 अर्थात 18 जुलै 2026 पहाटेचे 5:58 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला आता आम्ही प्रारंभ करतो आहोत या मंगलध्वनीनं.

मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वर आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 6 वाजतात. दिल्ली केंद्रावरून दिले जाणारे हिंदी समाचार आता आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्झ वर सकाळचे 6:05 आणि 42 सेकंद झाली आहेत.
1: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो ऐकत राहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावती आकाशवाणी केंद्र.
0: श्रोते हो आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि आता वेळ होते आपलं आवडतं भक्ती संगीत ऐकण्याची. ही रचना आहे उषा मंगेशकर यांनी गायलेली संत तुकाराम महाराज यांची, संगीतकार अण्णा जोशी.

श्रोत्यो, भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. आणि यानंतरची रचना आहे दत्ता पाटील यांची. मधुकर फाटक यांनी संगीत केलंय आणि गायक कलाकार आहेत प्रल्हाद शिंदे.

श्रोते आणि आताच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमातली शेवटची रचना आहे संत तुकाराम महाराज यांची, संगीतकार श्रीनिवास खळे, गायक कलाकार आहेत पंडित भीमसेन जोशी.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. आणि आता जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 6:40 आपण ऐकू शकाल विचार पुष्प. यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त चिंतन आपल्याला ऐकता येईल. लेखन प्राध्यापक खासेराव शितोळे यांचा तर वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. सहा वाजून 55 मिनिटांची वेळ असेल दिनविशेषची. आज सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळी 7:40 आपल्याला आस्वाद घेता येईल मिश्र संगीताचा. यात हिंदी आणि मराठी गाणी एकत्रित आम्ही आपल्याला ऐकवित असतो. पायी वारी पंढरीची या कार्यक्रमाची वेळ असेल सकाळी 8:40. आज यात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यावर आधारित वृत्तांत आपण ऐकू शकाल.

सकाळी 10 वाजता विविध या मालिकेत आपल्याला ऐकता येईल कार्यक्रम ज्ञानामृत. लेखन आणि निवेदन अजय घरडे यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. गीतगंगा हा फिल्मी आणि नॉन फिल्मी मराठी गीतांचा कार्यक्रम सकाळी 10:30. स्मृतिगंध या कार्यक्रमाची वेळ असेल सकाळी 11 वाजताची. आज या कार्यक्रमात लोकप्रिय संगीतकार खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आम्ही आपल्याला ऐकू, सोबतच त्यांचा जीवन प्रवासही आपण ऐकू शकाल. दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल कार्यक्रम वनिता मंडळ. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या त्यांच्या नियोजित वेळेत, तसंच अस्मिता वाहिनीवरून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय प्रादेशिक आणि ठळक मराठी बातम्या त्यांच्या नियोजित वेळेतच आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, तर हे होते आमचे आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे काही ठळक कार्यक्रम.

0: श्रोते हो वेळ लक्षात घ्या, सकाळचे 6:40 झाली आहेत. ऐकूयात कार्यक्रम विचार पुष्प.
1: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्पृश्यास्पृश्यतेचे भयानक चटके सोसणाऱ्या समाजात जन्मले. त्यांनी अपरिमित विपन्न अवस्था भोगली. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या त्यांच्या जन्मगावी दारिद्र्य आणि उपासमार यांना ते कंटाळले. जोडीला शोषण आणि दुःख होतच, त्यातून सुटका व्हावी म्हणून पायी चालत मुंबईला आले. माटुंग्याच्या लेबर कॅम्पमध्ये राहिले. रूढार्थानं त्यांना शालेय शिक्षण घेताच आलं नाही, जीवनाच्या अनुभवाच्या शाळेत त्यांचं खरं शिक्षण झालं. तिथंच त्यांची अक्षर ओळख झाली, तशीच अक्षर वाङ्मयाची निर्मितीही. अण्णाभाऊंनी अन्नाच्या शोधात मुंबईपर्यंत भटकंती केली, भांडवली समाजव्यवस्था जवळून पाहिली, तिचे शोषणाचे अनुभव घेतले, चटके सोसले, त्यातून त्यांचं सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांचं आकलन वाढत गेलं. वर्ग संघर्षाची तीव्र जाणीव झाली. त्या जाणीवेतून एक क्रांतिकारी कलावंत निर्माण झाला. अण्णाभाऊंनी समाजातील वास्तवाकडं कामगार वर्गाच्या जाणीवेतून पाहिलं. त्यांच्या विचारावर मार्क्सवादाचा जबरदस्त प्रभाव होता. अण्णाभाऊंनी कथा, कादंबऱ्या, लोकनाट्य, पोवाडे, गाणी आणि लावणी यातून तीव्र असा वर्गसंघर्षच मांडला. भांडवली समाजव्यवस्थेकडून दलितांचं होणारं शोषण मांडलं. त्याविरुद्ध दलितांचा संघर्ष आणि त्याची वास्तवता त्यांच्या लेखणीतून उतरली. जाती अंताच्या आणि वर्ग अंताच्या आंबेडकरी चळवळीबद्दल त्यांना नितांत आदर होता. ते म्हणतात, जग बदल घालूनी घावं, सांगू न गेले मला भीमराव. त्यांच्या लेखनाच्या विषयात वैविध्य आहे. विविध अस्पृश्य जाती, गुन्हेगार जाती जमाती, आदिवासी यांचं जीवन त्यांनी रेखाटलं. कामगार, स्त्रिया आणि त्यांचं शील, दारिद्र्य, उपासमार, शोषण, भांडवली विषमता, दलित आणि उपेक्षितांची नैतिकता अण्णाभाऊंनी लेखणीनं शब्दबद्ध केली. 35 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह, 11 लोकनाट्य, 7 चित्रपटकथा, 1 प्रवासवर्णन, शेकडो गाणी, लावण्या आणि पोवाडे अण्णाभाऊंनी लिहिले. त्यांचं साहित्य हिंदी, सिंधी, पंजाबी, कन्नड, मल्याळम, जर्मन, झेक, रशियन, पोलिश, इंग्लिश आदी भाषांमध्ये भाषांतरित झालं आहे, असे ते एकमेव मराठी लेखक आहेत. याशिवाय पुस्तक परीक्षण, प्रासंगिक लेख असे अनेक साहित्य प्रकार त्यांनी हाताळले. अण्णाभाऊ म्हणतात, जो कलावंत जनतेची कदर करतो त्याचीच जनता कदर करते. माझ्या देशावर, जनतेवर आणि तिच्या संघर्षावर अढळ विश्वास आहे. मुंबईची लावणी आणि माझी मैना या अत्यंत दर्जेदार लावण्यांमधून त्यांनी वर्गसंघर्ष तर अतिशय पोटतिडकीनं मांडलाय. वाघ्या मुरळीसारख्या विपरीत सामाजिक प्रथांविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. दऱ्याखोऱ्यातील दरोडेखोर, नायक, गावगाडा, पोलीस, तुरुंग, भटक्यांची पालं यांचं अनुभवजन्य दर्शन त्यांनी त्यांच्या लेखनामधून घडवलं. त्यामुळं आधुनिक मराठी साहित्याच्या कक्षा आणि जाणीवा रुंदावल्या. साहित्याची व्यापकता वाढवण्यासाठी तेच कारणीभूत ठरलं. अण्णाभाऊंनी त्यांच्या कादंबरी आणि साहित्य लेखनातून अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन घडवलं. समाजातील विकृत गोष्टी बदलण्यासाठी साहित्यातून प्रयत्न केला. स्वतःच्या असामान्य प्रतिभाबलानं साहित्यातून जनजीवनाचं दर्शन घडवलं. हरिभाऊ आपटे यांच्यानंतर व्यापक वास्तवाची कलापूर्ण अभिव्यक्ती करणारे लेखक म्हणजे अण्णाभाऊ साठेच. ते दलित साहित्य, शाहिरी, कविता, लावणी, कथा, कादंबरी, नाटक, अभिनय, तमाशा, लोकनाट्य, कलापथक अशा अनेक क्षेत्रांमध्ये अत्यंत समर्थपणे वावरले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन काळात अण्णाभाऊ, अमर शेख आणि द ना गवाणकर या 3 शाहिरांनी अवघा महाराष्ट्र आपल्या शाहिरीनं खडबडून जागा केला. मोरारजी देसाई सरकारनं त्यांच्या तमाशावर बंदी घातली. तेव्हा अण्णाभाऊंनी माझी मुंबई हा वग लाखो लोकांसमोर सादर करताना आरंभी जाहीर केलं की मायबाप सरकारनं तमाशावर बंदी आणली आहे, म्हणून आज आपल्यासमोर माझी मुंबई

0: हे लोकनाट्य सादर करत आहोत. टाळ्यांच्या कडकडाटात तमाशाचं लोकनाट्य असं बारसं करण्याचं ऐतिहासिक काम अण्णाभाऊंनी केलं.
1: श्रोते हो, विचारपुष्प अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त चिंतन आपण ऐकलं. लेखन होतं प्राध्यापक खासेराव शितोळे यांचं, तर वाचक सुर होता बाबासाहेब खर्डे यांचा. आपण देऊन केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. 6:45 झाली आहेत आणि आता ऐकूयात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा.

0: आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. मधुमेह हा आज सर्व परिचित असा रोग आहे. मधुमेहाला डायबिटीज असेही म्हणतात. या रोगामध्ये शरीरात साखर प्रमाणापेक्षा अधिक वाढते. योगाच्या दृष्टिकोनातून शरीरातील हे साखरेचे प्रमाण वाढण्याची काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे अनियमित दिनचर्या हे होय. याबरोबरच आवश्यकतेपेक्षा अधिक भोजन करणे, मानसिक ताणतणाव, शारीरिक श्रमांचा अभाव यामुळेही शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. साखर व साखरेचे पदार्थ, मिष्टान्न, चॉकलेट इत्यादी पदार्थांच्या अत्यधिक सेवनाने शरीरात वाढलेले शर्करेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पॅनक्रियाज ग्रंथीला इन्सुलिन निर्माण करण्यासाठी अधिक श्रम पडतात. रोजच असे जास्त साखरेचे भोजन केले तर दिवसेंदिवस पॅनक्रियाज ग्रंथीची क्रियाशीलता मंद पडते. शरीरातील क्रियाशीलता कमी झाली की शरीरात शर्करेचे चयापचय करण्यासाठी इन्सुलिनची मात्रा कमी पडू लागते. परिणामी शर्करेचे चयापचय न झाल्यामुळे ही शर्करा रक्तामध्ये अधिक काळ राहते. शर्करेचे प्रमाण रक्तात खूप जास्त वाढलेल्या अवस्थेत किडनीमध्ये रक्ताची गाळण क्रिया होत असताना शर्करेचे काही प्रमाण रक्तात सोडले जाते. त्यामुळे वारंवार लघविला जाणे, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे आणि अशक्तपणा ही लक्षणे जाणवायला लागतात. अशी लक्षणे दिसायला लागल्यास शरीर रक्तातील शर्करेचे प्रमाण मोजले तर ते निश्चितच जास्त दिसून येते आणि डायबिटीजचे रोगनिदान होते. मधुमेहाच्या विकाराने ग्रस्त व्यक्तींसाठी रोगमुक्त होण्यासाठी आणि ज्यांना रोग नाही अशांना रोग होऊ नये यासाठी योगाभ्यासातील काही आसने, प्राणायाम, क्रिया लाभदायक ठरतात. परंतु रोग्याने आपापल्या रोगाची तीव्रता लक्षात घेऊन योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करावा. योगाभ्यासामध्ये सूर्यनमस्काराचा अभ्यास आपापल्या क्षमतेनुसार करावा. त्यानंतर उत्तानपादासन, नौकासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, तसेच बैठक स्थितीमध्ये अर्ध मत्स्येंद्रासन, वज्रासन, योगमुद्रा, मंडुकासन या आसनांच्या अभ्यासाने पॅनक्रियाज ग्रंथीवर प्रभाव पडतो आणि या ग्रंथीची क्रियाशीलता वाढून इन्सुलिनचे प्रमाण वाढविले जाते. प्राणायामापैकी नाडीशोधन प्राणायाम, भस्त्रिका प्राणायामाचा अभ्यास उपयुक्त आहे. उदरश्वसन, योगनिद्रा, ध्यान यांच्या अभ्यासाने मानसिक आणि भावनात्मक ताणतणाव कमी करता येतो आणि मधुमेहाचा धोका टाळता येतो. अभ्यासासोबतच रुग्णाने काही बाबींचे पालन आपल्या दैनंदिन व्यवहार आणि आहारामध्ये करणे गरजेचे आहे. जसे आहारामध्ये तांदूळ, बटाटे आणि गोड पदार्थ घेऊ नये. मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन कमीत कमी करावे. दूध आणि दुधापासून बनविलेले पदार्थ टाळावेत. नियमित दिनचर्येत पायी चालणे, थोडेफार शारीरिक श्रम यामुळेही पाचन व्यवस्थित होते आणि शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण संतुलित राहते. नियमित दिनचर्या, संयमित आहार विहार आणि निरंतर योगाभ्यासाने

0: मधुमेहापासून निश्चितच मुक्ती मिळवता येते.
1: आताच आपण मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल आज दुपारी 2:05 आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत परिसर.
1: परिसर

आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, कालपासून आपण परिसर या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकत आहोत. आज या माहितीचा दुसरा भाग ऐकूया. श्रोते हो, इको टुरिझम मध्ये प्रामुख्याने पर्यावरण, पर्यावरण रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो. पर्यटनाद्वारे निसर्ग चक्र, परिसंस्था आणि पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता त्यांचा विकास कसा करावा याबद्दलचा एक तो विचार आहे. निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाबरोबर स्थानिक लोकांचा आर्थिक विकास हा याचा प्रमुख उद्देश आहे. इको टुरिझम प्रकारामध्ये मोंडार पर्यटन हे पर्यावरण आणि पर्यावरणाच्या रक्षणाला पूरक असलं पाहिजे. या पर्यटन प्रकारामध्ये निसर्ग हा केंद्रबिंदू आहे आणि निसर्गाचा कमीत कमी ऱ्हास होईल याची यात काळजी घेतली जाते. तसेच स्थानिक लोकांचा सहभागही या पर्यटन प्रकारातली एक अनिवार्य गोष्ट आहे आणि पर्यटनाचे फायदे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आवश्यक मानलं गेलं आहे. त्यामुळं स्थानिक लोकांना जंगलांचं महत्व पटेल, त्याचं संरक्षण करण्यामध्ये ते सहभागी होतील ही अपेक्षाही त्यात आहे. इको टुरिझममुळं पर्यावरणाबद्दलची योग्य भावना आणि एका विशिष्ट प्रकारची वागणूक, त्यामुळं जंगलावर किंवा पर्यावरणावर कमीत कमी अपाय होईल, त्यामुळं नैसर्गिक स्रोतांची कमीत कमी हानी होते. राहण्याची व्यवस्था, जेवणखान अशा बाह्य गोष्टी ऐवजी अंतर्गत गोष्टींकडे म्हणजे पर्यावरण, परिसंस्था या गोष्टींना जास्त महत्व, तसंच बाह्य गोष्टी म्हणजे सोयी आणि सुविधा यांचा वापर निसर्गाशी परिचय वाढवणं इतपत मर्यादित असा होतो. इको टुरिझम हे निसर्गाभोवती किंवा पर्यावरणावर आधारित आहे. त्याचा केंद्रबिंदू मनुष्य नाही तर निसर्ग आहे. अशा प्रकारच्या पर्यटनामुळं वन्यजीव आणि पर्यावरण यांचा फायदा होणं अपेक्षित असतं. या पर्यटनामध्ये नैसर्गिक पर्यावरणाशी आणि सांस्कृतिक विविधतेशी जवळचा अनुभवही अपेक्षित आहे. यातून मिळणारा आनंद हा किती शिकायला मिळालं या माध्यमातून मोजतात. आणि श्रोते हो, अशा पर्यटनासाठी मानसिक तयारी आणि विषयाचं सखोल ज्ञान हे पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिक यांच्याकडून अपेक्षित असतं. या पर्यटनातून निर्माण होणारा पैसा प्रामुख्यानं पर्यटनाच्या साधनांची देखरेख, संग्रहालय, माहिती केंद्र याच्या निर्मितीसाठी हा पैसा वापरला जातो, जेणेकरून वन्यजीव आणि त्यांची आश्रयस्थळं यांचा कुठल्या ना कुठल्या प्रकारांनी संरक्षण या पैशातून होऊ शकतो. अशा प्रकारचा पैसा हा विकसनशील देशांमध्ये अतिशय उपयोगी पडतो, कारण या देशांमधून वन्यजीव, जैवविविधता आणि नैसर्गिक स्रोत यांचा संरक्षण करण्यासाठी पुरेसा पैसा नसतो आणि त्यामुळेच या प्रकारच्या पर्यटनातून निर्माण झालेला पैसा हा जंगल, वन्यजीव जे दुर्लक्षित झालेत त्यांच्या विकासासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल. श्रोते हो, काल आणि आज आपण इको टुरिझम याविषयी माहिती ऐकली. उद्या पुन्हा भेटूया नवीन माहितीसह याच कार्यक्रमात. तेव्हा मी सारिका दांडगे

सकाळचे 6:55 झाली आहेत आणि आता जाणून घेऊयात आजचं दिनविशेष।

श्रोते हो, आज आहे 18 जुलै। हा दिवस जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीनं साजरा केला जातो। दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि वर्णविरोधी लढ्याचे प्रणेते नेल्सन मंडेला यांच्या शांतता आणि समानतेसाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान म्हणून आपण हा दिवस साजरा करतो। आजच्या दिवशी इसवी सन पूर्व 64 मध्ये रोम मध्ये भीषण आग लागून जवळजवळ संपूर्ण शहर भस्मसात झालं होतं। साली इंग्लंड मध्ये निवडणुकांमध्ये गुप्त मतदान पद्धती सुरू झाली ती आजच्या दिवशी। 1857 स्थापनेचा दिवस आजचाच आहे। वर्ष होत 1857। अडॉल्फ हिटलर यांनी माइन काम्प हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केलं ते आजच्या दिवशी 1925 साली। 1968 साली कॅलिफोर्निया इथं इंटेल या संगणक प्रोसेसर कंपनीची स्थापना झाली। दिवस आजचाच होता। 1980 साली भारतानं SLV-3 या अवकाशयानाद्वारे रोहिणी 1 या उपग्रहाचं अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केलं। आजच्या दिवशी 1996 साली उद्योगपती गोदरेज यांना जपानचा ऑर्डर ऑफ रायझिंग सन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। तमिळ टायगर्सनं 1996 साली श्रीलंकेचा सैनिकी तळ ताब्यात घेऊन सुमारे 1200 जवानांना ठार केलं। दिवस आजचाच होता। आज कोणाकोणाचा जन्मदिवस आहे ते बघूया। 1909 साली आजच्या दिवशी भारतीय कवी समीक्षक विष्णू डे यांचा जन्म झाला। रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ अशी लोकप्रिय गजल लिहिणार गाणारे गजल गायक मेहदी हसन यांचा जन्मदिवस आहे आज 1927 हे त्यांच्या जन्माचं वर्ष। 1935 साली आजच 69 शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचा जन्म झाला। भारतीय गायक आणि अभिनेता सुखविंदर सिंग यांचाही जन्मदिवस आहे आज। त्यांच्या जन्माचं वर्ष 1971।

1982 साली आजच अभिनेत्री आणि 2000 सालची मिस वर्ल्ड विजेती प्रियांका चोप्रा यांचा जन्म झाला. '92 साली पर्यटन व्यवस्थापक थॉमस कुक यांचं निधन झालं. 1969 साली लेखक, कवी, समाज सुधारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अखेरचा श्वास घेतला. 2012 साली चित्रपट अभिनेते आणि लोकसभा सदस्य राजेश खन्ना यांनी आजच्या दिवशी या जगाला अलविदा केलं. श्रोते हो, तर हे होतं आजचं दिनविशेष.

0: FM आणि 1.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आकाशवाणीच अमरावती केंद्र. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.

0: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
1: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता:
0: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
1: आजच संपर्क करा। थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।
2: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय। ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं। इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो। खरं तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही। श्रोते, आपण ठेवून केलाय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर सकाळचे 7:07 होत आहेत आणि आता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत। तत्पूर्वी काही संदेश आणि त्यानंतर बातम्या।

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। श्रोते हो, आता थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रसारित होतील प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत।
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। 7:07 झालेत। थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या।
2: पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा। हो, पाणी अतिशय जपून वापरा, एकही थेंब वाया घालवू नका। पाणी बचतीची सवय लावून घ्या। कित्येक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे। हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल।
3: पाणी का डोळ्यात येते?
2: काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा। 12 महिने पाणी अतिशय जपून वापरा, पाण्याचा गैरवापर टाळा। होय, पाणी नेहमी जपूनच वापरा। पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे, लक्षात ठेवा हा विचार। पाणी म्हणजेच जीवन।

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी। ऐकूया प्रादेशिक बातम्या।
0: आकाशवाणी पुणे पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशभरातल्या 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन। राज्यातल्या बारामती आणि नांदुरा स्थानकांचा समावेश। देशातल्या पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वे गाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा। पुणे विभागातील 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं आज भूमिपूजन। आणि राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल जालंधर रेल्वे स्थानकातून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण करण्यात आलं। यात राज्यातील बारामती आणि नांदुरा या 2 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे। बारामती इथल्या पुनर्विकसित रेल्वे स्थानकाच्या कोनशिलेचं प्रत्यक्ष अनावरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं। रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हा केवळ स्थानकाचा कायापालट नसून बारामतीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक औद्योगिक शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणारा टप्पा असल्याचं पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं। अंदाजे 26 कोटी रुपये खर्चून पुनर्विकसित करण्यात आलेल्या या स्थानकात आता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत। यानिमित्त रेल्वे विभागातर्फे निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। नांदुरा रेल्वे स्थानकात या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्ह्याचे सहपालक मंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार चैनसुख संचेती तसंच लोकप्रतिनिधी रेल्वे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल हरियाणात जिंद ते सोनीपत दरम्यान भारतातील पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवला। आरेखन आणि निर्मिती स्वदेशातच झालेली हायड्रोजनवर चालणारी ही रेल्वेगाडी मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले। तर देशातील पहिली हायड्रोजन चलित रेल्वे हे एक ऐतिहासिक यश असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। या रेल्वेत हायड्रोजनचं रुपांतर वाफेत होत असल्यामुळं शून्य कार्बन उत्सर्जन होतं। हायड्रोजनवर संचलित रेल्वेगाड्या धावणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात आता भारत सामील झाला आहे। या गटात जर्मनी, जपान, चीन आणि अमेरिका यांचा समावेश आहे। पुणे विभागातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं महत्वाच्या ठरणाऱ्या 138 किलोमीटर लांबीच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन आज पुण्यात होणार आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पांचा शुभारंभ होणार आहे। यात पुणे शिरूर 6 पदरी राष्ट्रीय महामार्ग, हडपसर यवत राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे। हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक वेगवान होण्यास मदत होऊन प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होईल। या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत। शिक्षणासोबत कौशल्यांचं एकत्रीकरण अत्यंत महत्वाचं असून त्या

0: माध्यमातून रोजगार देणारे पदवीधर निर्माण करावेत असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. DGII 100X महाराष्ट्र पुणे संवाद आणि सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सहकार्यानं पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रत्येक विद्यापीठ परिसर नाविन्यतेचं केंद्र बनावं, जिथं विद्यार्थी रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार देणारे पदवीधर होतील अशी आशा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील विकासाचे तीन प्रमुख आधारस्तंभ ठरणार असून या क्षेत्रात राज्यात मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आय हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित क्वांटम तंत्रज्ञान अध्यापक विकास कार्यक्रमाच्या काल मुंबईत झालेल्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. पुढील टप्प्यात 500 प्रशिक्षक आणि किमान 5,000 अधिक क्वांटम प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. पुढच्या वर्षी होणाऱ्या वेव्स परिषदेसाठी कार्यक्रमाचं नियोजन, विभागनिहाय जबाबदाऱ्या आणि विविध समन्वयाच्या बाबी वेळेत पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वेव्स 2027 तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिगटाची बैठक झाली. बैठकीदरम्यान नेत्यांनी आगामी संसदीय अधिवेशनाची रणनीती आखली. दरम्यान या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या 19 तारखेला सर्व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. अधिवेशन काळात संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी सरकारतर्फे करण्यात येण्याची अपेक्षा आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार असून ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. अलीकडील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनंतर आयोगानं हा निर्णय घेतला. त्यानुसार BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलै ऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील, त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्यानं त्याचा परिणाम खरीपाच्या पेरणीवर झाला आहे. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधींकडून.
1: लातूर जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळे खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणावर खोळंबल्या आहेत. जून आणि जुलै या 2 महिन्यात सुमारे आतापर्यंत केवळ 119.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. परिणामी जिल्ह्यात तब्बल 60% पेरण्या खोळंबल्या असून आतापर्यंत केवळ 41.23% क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील खरीपाचे एकूण क्षेत्र 5,86,099 हेक्टर क्षेत्र इतके आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ 2,41,624 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. जिल्ह्यात की शिरूर अनंतपाव तालुक्यात सर्वात कमी तर जळकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणीचे क्षेत्र सर्वाधिक असले तरी मूग आणि उडीद ही पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. गेल्या 3 दिवसापासून जिल्ह्यात कडक ऊन पडत असल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले आहे. तर अनेक ठिकाणी बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकं उगवली नसल्याचेही अनेक प्रकार उघडकी झाले आहेत. त्यामुळे अगोदरच वरून राजामुळे हवालदिल झालेला शेतकरी आता बोगस बियाण्यामुळे पूर्णतः बेजार झाल्याचे चित्र लातूर जिल्ह्यात दिसून येत आहे. शशिकांत पाटील, आकाशवाणी लातूर.
0: आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करताना विद्यार्थ्यांना शाळेत वातावरणही आधुनिक पद्धतीचं मिळावं या विचारातून धुळे शहरात एक अभिनव शाळा उभारण्यात आली आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती.
2: धुळे महानगरपालिकेने शहरात पहिली वातानुकूलित सर्व अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी हॅपी हार्ट्स प्री स्कूल ही पूर्व प्राथमिक शाळा सुरू केली आहे. येथे लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी म्हणून प्रत्येक वर्ग खोलीमध्ये समुद्र, विश्व, अंतराळ, जंगल, निसर्ग अशी आकर्षक चित्रे साकारली आहेत. आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम, प्रोजेक्टर, स्मार्ट लर्निंग साधने, वायरलेस वायफाय नेटवर्क आणि वायरलेस साऊंड सिस्टीम बसवली आहे. सर्व वर्ग खोल्यांमध्ये वातानुकूल

0: यंत्रणा आहे. संपूर्ण शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या शाळेचे उद्घाटन नुकतेच धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील बालकांना आधुनिक आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी धुळे महापालिकेचा हा पहिला प्रयोग आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून नितीन जाधव.
1: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील 20 प्रकल्प पूर्ण झाले असून 7 प्रकल्प प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत बोलताना दिली. या योजनेअंतर्गत राज्यात 5,79,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरातल्या 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन. राज्यातल्या 12 आणि नांदुरा स्थानकांचा समावेश. पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वे गाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा. पुणे विभागातील 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं आज भूमिपूजन. आणि राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपण ऐकत होतात प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीचं, हे अमरावती केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवाल दिल झाले. इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा. श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा झाडे जगवा.

0: दरवर्षी कित्येक जण रस्ते अपघातात बळी पडतात. कित्येकांना कायमचं अपंगत्व येतं. आपला अनमोल असा जीव गमावून बसतात.
1: जीवन इतकं मातीमोल आहे का आपलं? आपल्या कुटुंबाला पोरकं करून निघून जाण्याचे चूक करू नका.
0: वाहने हळू चालवा. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा.
1: वाहतूक नियमांचे पालन करा.
0: अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देऊ नका. जीवन अनमोल आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. ते जगायला शिका, गमवायला नाही. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
2: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.
3: श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी.
4: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
5: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
4: पता दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
6: ही कुठली स्टाइल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाइल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
2: श्रोतेहो, आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्झवर. सकाळचे 7:24 आणि 37

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. महाराष्ट्राची ओळख असलेली आषाढी वारी, श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा हा महासोहळा, शेकडो वर्षांची परंपरा जपत लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरच्या दिशेनं पायी मार्गक्रमण करतात. या भक्तिमय प्रवासामागे असते ती प्रशासनाची काटेकोर तयारी, नियोजन आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाची मोठी जबाबदारी. लाखो लोकांचा प्रवास सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुरळीत व्हावा यासाठी प्रशासन कोणत्या पद्धतीनं नियोजन करतं? मार्ग व्यवस्थापनातून आरोग्य सेवा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, या महत्वपूर्ण विषयावर आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आज आपण आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणाऱ्या पालखीच्या नियोजनाबाबत चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेमधला सोन्याचं पान जर मला म्हणता येईल, त्यामध्ये आषाढी वारी जी आहे त्याचं निश्चितचपणे अग्रस्थान आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळजवळ 700 वर्षापेक्षा जास्त वर्ष सुरू असलेली ही अखंडित परंपरा हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक वारसा आहे. 10 ते 15 लाख भाविक किंवा वारकरी या गावातून येत असतात आणि आळंदी आणि देहूमधून ते येतात आणि त्यापासून साधारणपणे 200-225 किलोमीटरचा पायी प्रवास करत हे पंढरपूर येथे पोहोचतात. आणि या दरम्यान या 10 ते 15 लाख वारकऱ्यांची व्यवस्था, त्यांचा एकूण जे मार्गक्रमण हे अत्यंत चांगलं व्हावं यासाठी प्रशासन खूप मोठ्या प्रमाणावर तयारी करतं, प्रयत्न करतं आणि त्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. यशस्वी वारीचं नियोजन आणि वारी यशस्वी करण्यासाठी राबणारे वेगवेगळे जे काही विभाग आहेत आणि इतर संस्था आहेत त्यांच्या बाबतीत बऱ्याच वेळेला जनमानसामध्ये माहिती नसते. सर्वसामान्य नागरिकांना किंवा वारकऱ्यांना देखील आपण जो काही हा काही 20-21 दिवसाचा जो प्रवास आपला होतो त्याच्या पाठीमागे किती श्रम, किती नियोजन आणि किती लोक त्याच्यामध्ये सहभागी असतात याची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणारी ही पालखी याचं नियोजन हा एक खूप चॅलेंज आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की कुठलाही घटना ज्या वेळेला घडत असते त्यावेळेला त्याचं नियोजन करताना एकतर त्याचं स्केल म्हणजे त्याचं एकूण आता 10 ते 15 लाख लोक विविध शहरांमध्ये गावांमध्ये या कालावधीमध्ये एकत्र येणं हाच सगळ्यात मोठा ज्याला म्हणूयात मोठं चॅलेंज आहे आणि त्यामुळं त्याचं नियोजन पण तेवढाच बारकाईनं करावं लागतं. पर ही जी मंडळी येतात ती ही वेगवेगळ्या धर्माची, पंथाची, वेगवेगळ्या गावामधली, वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपराची संबंध असलेली अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या समाजातली माणसं येतात. म्हणजे वारीसाठी जसे ग्रामस्थ येतात तसे शहरातली मंडळी येतात, काही परदेशातले पण पाहुणे येतात, काही भाविक येतात, काही वारी बघायला येतात आणि इतर अशा सगळ्या एकूण हे जे क्राऊड आहे म्हणजे हा जो काही सोहळा आहे त्याच्यामधले सर्व जे काही सहभागी

करणारे लोक आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्यामुळं त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत आणि त्यांना देणाऱ्या सोयी पण वेगवेगळ्या कराव्या लागतात. आणि हे सगळं करताना मग अशा प्रकारचे वारीचे नियोजन करताना त्याला काहीतरी एक उद्दिष्ट किंवा ध्येय द्यावं लागतं. म्हणून आपण सुरुवातीला हरित वारी अशा प्रकारचं शासनाचं एक धोरण होतं की ह्या मार्गावरनं ज्या मार्गावरनं ही वारी जाते ती पर्यावरणपूरक असावी म्हणून हरित वारीचं त्याला स्वरूप दिलं गेलं. नंतर स्वच्छ वारी, कारण एवढे 15 लाख लोक ज्या वेळेला एका गावातून किंवा रस्त्यावरून जातात त्यावेळेला निश्चितपणे स्वच्छता एक मोठा त्याच्यामधला भाग असतो. आणि मग स्वच्छ आणि हरित वारी अशा प्रकारचं त्याला स्वरूप आलं. मात्र गेल्या 2-3 वर्षापासून त्याच्यामध्ये सुरक्षित वारी असं पण त्याच्यामध्ये आपण टाकलं, जेणेकरून आता ही वारी जी आहे ती स्वच्छ, हरित आणि सुरक्षित अशा 3 ज्याला म्हणूयात गोष्टींकरता प्रशासन झगडत असत की कुठल्या परिस्थितीमध्ये स्वच्छता ही चांगली राखावी, स्वच्छता चांगली राखली तर आरोग्य चांगलं राहतं आणि त्याच्यामुळे इतर जे काही या गावांमधले रहिवासी आहेत किंवा एकूणच परिसर स्वच्छ राहतो आणि एक चांगलं वातावरण निर्मिती होते. पर्यावरणपूरक वारी, कारण एवढी लाख लोक जर या मार्गावरनं चालत असतील तर त्या ठिकाणी वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक ज्या काही गोष्टी जर केल्या तर त्याच्यामुळे होणारे आणि त्याच्यातून एक चांगला संदेश दिला जातो आणि त्याच्याबरोबरच पर्यावरणात पूरक पण काही गोष्टी चांगल्या होऊ शकतात, हा एक त्याच्यातला भाग आहे. आणि सुरक्षितेच्या दृष्टीनं, कारण एवढ्या सर्व संख्येने जेव्हा लोक इथे येतात त्यावेळेला आरोग्याचा प्रश्न असेल, त्यांची इतर सुरक्षितता, रस्ता सुरक्षितता असेल किंवा वेगवेगळे आजार असतील, रोग असतील, साथी असतील आणि गर्दीमुळे निर्माण होणारे प्रसंग असतील याचं सुद्धा नियोजन करणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणून सुरक्षितता खूप महत्वाचा असा विषय आपण या ठिकाणी घेतो आणि म्हणून प्रशासन जे काही तयारी करतं ते या 3 ज्याला म्हणूयात प्रमुख जे काही ध्येय आहेत त्याच्यामध्ये की वारी ही स्वच्छ झाली पाहिजे, वारी ही हरित पण झाली पाहिजे आणि वारी सुरक्षित राहिली पाहिजे. आणि त्यासाठी मग प्रशासनातले वेगवेगळे विभाग, महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल, जिल्हा परिषदेचे विभाग असतील, महापालिका नगरपालिका कर्मचारी असतील किंवा त्यांचे वेगवेगळे विभाग असतील, असे वेगवेगळे विभाग याच्याशी कार्यरत असतात. आता एवढा मोठा सोहळा जर आपल्याला साजरा करायचा असेल तर त्याच्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सुद्धा खूप आवश्यक असते आणि म्हणून या प्रशासकीय यंत्रणेचा भाग म्हणून वारी नियोजनाच्या बाबतीमध्ये शासन स्तरावर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्तरावर जे काही निर्णय घ्यायचे असतात आणि सर्व मंत्रिमंडळातले संबंधित जिल्हा मंत्रिमंडळातले मंत्रीगण, त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, सर्व लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये समावेश असतो त्यांचा. आणि ह्या पालखी सोहळ्याचे जे विश्वस्त असतात, पालखी सोहळा प्रमुख आणि त्यांचे विश्वस्त हे त्या बैठकीमध्ये आणि वारकऱ्यांचे पण काही प्रतिनिधी असतात आणि ज्याच्यामधून वारीच्या नियोजनामध्ये काय काही अडचणी आहेत, काय काय केला काय करायला पाहिजे, अपेक्षा काय आहेत, मागच्या वर्षी काय चुकलं, या वर्षी काय त्याचा दुरुस्त करतील किंवा नवीन काय करतो आहोत आपण, या सगळ्याचं एक नियोजन होतं आणि त्याच्यानुसार मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ज्या ज्या जिल्ह्यामधून पालखी जाते त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची एक नियोजन समिती असते. त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी, संबंधित पोलीस विभागाचे SP, पोलीस अधीक्षक, महापालिकेमध्ये असतील तर महापालिकेचे आयुक्त, तिथले शहरामधले पोलीस कमिशनर आणि त्यांचे अधिकारी, या सर्वांचा समावेश असतो आणि प्रत्येक उपविभागीय स्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अशी एक कमिटी असते ज्याच्यामध्ये तहसीलदार आणि BDO त्यांचा समावेश होतो आणि ग्राम पातळीवर सुद्धा अशा प्रकारची एक समन्वय समिती ठेवली जाते. म्हणजे वेगवेगळ्या पातळीवर प्रशासकीय दृष्ट्या जे जी काही कामं करायची आहेत त्याच्यामध्ये समन्वय राखावा आणि कामाची गुणवत्ता पण तपासली जावी आणि त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे झालं आणि अंमलबजावणी पण चांगली व्हावी यासाठी या वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या कार्यरत असतात. पालखी मार्गांची सुरक्षितता सगळ्यात महत्वाचा विषय असतो आणि त्यामुळे शासनानं पालखी मार्गाची स्वतंत्रपणे निर्मिती केली, त्यासाठी मग जमिनीचं संपादन करण्यात आलं आणि पालखी मार्गाच्या नियोजनावर मग या रस्त्यांचं रुंदीकरण, 4-4 पदरी रस्ते तयार केले गेले, दुतर्फा त्याच्या झाडी लावण्यात आली आणि वारकऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन जे काही उपाययोजना करायच्या होत्या त्या करण्यात आल्या. आता दरवर्षी जेव्हा वारी सुरू होते त्याच्या अगोदर किमान 3 महिन्यापूर्वी या सर्व जो काही कामं चाललेली आहेत त्याचा आढावा घेण्यात येतो आणि या सर्व जे काही मार्ग आहेत याचं ड्रोनद्वारे शूटिंग करण्यात येतं आणि ड्रोनद्वारे त्याचं सर्वेक्षण केल्यानंतर ज्या ठिकाणी अडचणी आहेत, जिथं मार्गाची दुरुस्ती करणं गरजेचं आहे, जिथं पूल किंवा इतर काही धोकादायक असे काही कामं चालू असतील तर त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना केल्या जातात. याचं प्रेझेंटेशन दिलं जातं ज्याच्यामध्ये संबंधित पोलीस अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होते आणि वारकऱ्यांचे विश्वस्त म्हणजे त्या दोन्ही पालखी सोहळ्याचे विश्वस्त त्याला हजर असतात आणि त्यामुळं पालखी मार्ग आणि मुक्कामाची ठिकाणं

0: या ठिकाणी जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ज्याला काही पायाभूत सुविधा त्यांना द्यायच्या आहेत या प्रत्येक गोष्टीचा वापर केला जातो. मग रस्त्याच्या दुरुस्ती बरोबर नवीन रस्ते, गावाकडून येणारे रस्ते, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सोयी सुविधा, टॉयलेट्स असतील, विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी असणारे ग्राउंड कसं असावं, त्या ठिकाणी पुरेशी शौचालय कशी असावीत, किंवा जर आपल्याला टेम्पररी शौचालय निर्माण करायचं असेल ते कुठे असावीत वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे बारकाईनं एकदा पुन्हा एकदा त्याचा आढावा घेतला जातो. आणि ज्या ज्या ठिकाणी समजा मग गतवर्षी जर काही अडचणी आल्या असतील किंवा काही नवीन तुम्हाला जर काही मागणी करायची असेल किंवा नवीन जर आपल्याला काही सुविधा निर्माण करायची असतील त्याही बाबतीमध्ये एक सर्वकष विचार केला जातो आणि संबंधित यंत्रणेला मग ते काम सोपवलं जातं. आता पालखी मार्गाचा विकास करण्याचं काम PWD मार्फत, MSRDC मार्फत वगैरे केलं जातं आणि ती मंडळी मग या सर्व कामामध्ये व्यवस्थितपणे ते काम पूर्ण करतात आणि त्याचा आढावा, त्याचा रिव्ह्यू घेतला जातो. याच्यामध्ये ते काम वेळेत पूर्ण होईल याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची असते. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हे मुक्कामाचे ठिकाणं आहेत किंवा विसाव्याचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणची पण व्यवस्था फार महत्वाची असते. मुळामध्ये जेव्हा वारकरी तिथं जातात ते चालून दमलेले असतात, थकलेले असतात आणि त्यामुळे तिथं गेल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची झोपण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयांची व्यवस्था, त्यांच्या रात्रीच्या सुरक्षिततेच्या बाबतीमधली सर्व व्यवस्था, याचं नियोजन प्रशासन जसं करतं त्याच्याबरोबर स्थानिक जे गावकरी असतात, सरपंच असतात, ग्रामपंचायतीचे सदस्य असतात, इतर सेवाभावी संस्था असतात, त्याही मोठ्या प्रमाणावर मदत करत असतात. आणि त्याच्यामुळे एकूणच पंढरपूर म्हणजे पुण्यापासून याळंदी देहूपासून निघालेली ही वारी पंढरपूरून पर्यंत पोहोचेपर्यंत या सर्व ठिकाणी मुक्काम असतील किंवा विसाव्याचे ठिकाण असतील त्या सर्व ठिकाणाची व्यवस्था हा एक फार मोठा नियोजनाचा भाग आहे आणि त्यासाठी या यंत्रणा निश्चितपणे कार्यरत असते.
1: श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही तर लाखो नागरिकांच्या सहभागातून साकार होणारं एक मोठं सार्वजनिक व्यवस्थापनाचं उदाहरण आहे. वारीच्या नियोजनाची सुरुवात अनेक महिने आधी केली जाते. पालखी मार्ग, मुक्कामाची ठिकाणं, वारकऱ्यांची संख्या, वाहतूक व्यवस्था आणि आवश्यक सुविधा यांचा अगदी बारकाईनं अभ्यास केला जातो. आणि याच संदर्भात आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचं पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा.
3: पीएम जय, अब गरीबों की जय बन गई.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान

श्रोते हो पण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्झ वर. आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत. हे गीत आहे चोरी चोरी या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांची शब्दरचना, संगीतकार शंकर जयकिशन.

0: करत SMS KYC अपडेट करा नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. लिंक वर क्लिक करतो नाहीतर ब्लॉक होईल.
1: थांबा, चेक केलं लिंक सिक्योर आहे का? सेंडर तुमची बँक आहे का? KYC अपडेट साठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे अनोळखी लोकांसाठी आपल्या अकाउंटचा दरवाजा उघडणं. नसत्या घाई गडबडीत फसू नका आणि फसव्या KYC अपडेट लिंक पासून सावध रहा. RBI सांगते.
2: जाणकार रहा, सतर्क रहा.
3: श्रोते हो, यानंतरचं गीत आहे उंबरठा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं. हे शब्द आहेत सुरेश भट यांचे, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

श्रोते हो मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचा स्वर आहे मोहम्मद रफी यांचा. हे गीत आहे आरती या चित्रपटातलं, मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेलं. संगीतकार रोशन.

0: निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची शमेना तहा। निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।
1: श्रोत्या आणि आता मिश्र संगीत या कार्यक्रमातलं शेवटचं गीत आप आहे बहाराई या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं, शब्द आहेत आनंद बक्षी यांचे, संगीतकार कल्याणजी आनंदजी।

हे आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्झवर श्रोते हो, सकाळचे 8 वाजतायत. काही क्षणातच सहक्षेपित करत आहोत दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आणि त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज, त्यानंतर 8:30 मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून दिलं जाणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपल्याला ऐकता येईल आणि त्यानंतर अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकू शकाल 8:40 पायी वारी पंढरीची. या मालिकेत आज संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा. तेव्हा सुरुवातीला हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती. परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ. अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ. आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशाच्या 20 राज्यांमधल्या 75 अमृत रेल्वे स्थानकांचं काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं. अमृत भारत स्थानक योजना ही जगातली सर्वात मोठी स्थानकांच्या पुनर्विकासाची योजना असून 1,570 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह हे काम करण्यात आलं आहे. काल लोकार्पण झालेल्या 75 स्थानकांमध्ये महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. विकास भी विरासत भी म्हणजेच विकासासोबत वारशाचंही जतन हे सूत्र ठेवून या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यातून स्थानिक संस्कृती वारसा आणि स्थापत्यकलेचंही दर्शन घडेल अशा पद्धतीनं या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 2 नव्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला, तसंच जवळपास 5,500 कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधांचंही उद्घाटन करण्यात आलं. तत्पूर्वी हरियाणात जिंद इथं काल सकाळी पंतप्रधानांनी देशातल्या पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे जिंद ते सोनीपत या मार्गावरून धावणार आहे. ही गाडी रचनेपासून ते निर्मितीपर्यंत पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे, त्यामुळे ही रेल्वेगाडी मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. तर देशातली पहिली हायड्रोजन चलित रेल्वे हे एक ऐतिहासिक यश असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या रेल्वेत हायड्रोजनचं रूपांतर वाफेत होत असल्यामुळे ती धावताना होणारं कार्बन उत्सर्जन शून्य आहे. यामुळे भारत आता हायड्रोजनवर चलित रेल्वेगाड्या चालवणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात सामील झाला आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये समाधानकारक प्रगती होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. समाज माध्यमावरील एका पोस्ट संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हा खुलासा केला. जपान भारताला E20 श्रेणीतील ट्रेन पुरवणार आहे, मात्र ती 2030 सुरुवातीलाच उपलब्ध होईल. सध्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं बांधकाम वेगानं सुरू आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2027 कार्यान्वित होईल असंही जयस्वाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना बुलेट ट्रेनच्या कामातील प्रगतीबाबत माहिती देताना सांगितलं. येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं सरकारनं उद्या राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सरकारकडून राजकीय पक्षांना केलं जाण्याची शक्यता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 तारखेपासून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या 3 दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज ते भारत बांगलादेश सीमेजवळील जुमागाच इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीला भेट देणार आहेत. या भेटीवेळी ते BSF जवानांशीही संवाद साधणार असून प्रहरी संमेलनाला संबोधित करतील, तसंच ते वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याबरोबरच BSFशी संबंधित विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल टालिन इथं एस्टोनियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्गस छाकना यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, डिजिटल परिवर्तन, सायबर सुरक्षा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात भारत इस्टोनिया सहकार्य वाढवण्याच्या विविध मार्गांविषयी चर्चा केली. भारत

0: युरोपीय महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी अंतिम निष्कर्षाप्रत पोहोचल्यानंतर आता नवीन संधी निर्माण करण्याबाबतही त्यांनी आपले दृष्टिकोन मांडले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात 138.1 किलोमीटर लांबीच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. पुणे विभागातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशानं या प्रकल्पांचं काम हाती घेण्यात येत आहे. हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक वेगवान होण्याबरोबरच प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात एसआयआरला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेतयात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. नुसरत निर्वासित छावणीतील आवदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. होर्मुझच्या समुद्रधुनीवरून सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र झाला असून अमेरिका आणि इराण यांनी काल पश्चिम आशियातील परस्परांच्या पायाभूत सुविधा आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून आणखी हल्ले केले. इराणची लष्करी क्षमता आणखी कमकुवत करण्याच्या उद्देशानं हल्ल्यांची व्याप्ती वाढवत सलग 7व्या दिवशी विशेषतः पूल आणि ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करून हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून सांगण्यात आलं. अमेरिकेनं काल रात्री केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या दक्षिण भागातील होर्मुझगन प्रांतातील पूल उद्ध्वस्त झाल्याचं इराणच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीनं म्हटलं आहे. मेक्सिकोच्या दक्षिण किनारपट्टीलगतच्या भागाला काल 7.4 तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपामुळे तूर्त तरी कोणत्याही नुकसानीचं वृत्त नसल्याचं मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबॉम यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सुनामीचा धोका लक्षात घेता खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांवर जाऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधू हिची लढत आज चीनच्या चेन युफेईशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीतल्या कालच्या सामन्यातून जपानच्या नोझोमी ओकुहारा हिनं माघार घेतल्यामुळे पीव्ही सिंधूनं अंतिम 4 खेळाडूंच्या उपांत्य फेरीत धडक मारली. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात आज मियामी स्टेडियमवर 3र्या क्रमांकासाठीचा सामना खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 5:30 वाजता हा सामना सुरू होईल. वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गारफील्ड तथा गॅरी सोबर्स यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. अष्टपैलू खेळाडू असलेल्या सोबर्स यांनी 1954 ते एप्रिल 1974 या आपल्या कारकिर्दीत 93 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 8,032 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 235 बळी घेतले होते. क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडू असा नावलौकिक असलेल्या सर गॅरी सोबर्स यांचा क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजला मानाचं स्थान मिळवून देण्यात मोलाचा वाटा होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: हो सकाळचे 8:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच
1: आकाशवाणी प्रसारित करीत आहोत. पायी वारी पंढरीची या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत. आज आपण ऐकणार आहोत तरडगाव ते फलटण दरम्यानच्या पालखी सोहळ्याविषयी. निवेदन अजय किजरे आणि श्रेया गोलेवडेकर. तंत्रसहाय्य वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत. सादर करते प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती आहे.

0: श्रुतः राम कृष्ण हरि नाम तेचि रूप रूप तेचि नाम नामा रूप भिन्न नाही नाही संत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे नामात आणि रूपात तादात्म्यता दर्शवणारी ही वारी आळंदीहून निघालेला भक्तांचा हा महामेळा जस जसा पंढरपूरकडे सरकत जातो तस तसा तो अधिकाधिक विठ्ठलमय होऊन जातो. माऊली माऊली हा एकमेकांना संबोधण्याचा मंत्र तर रामकृष्ण हरी हा जपो मंत्र या दोन मंत्रांनी सारं भारावलेलं वातावरण वारीचा हा प्रचंड ओघ आणि या मंत्रांनी घुमून राहिलेले हे वातावरण हे सारं न्याहाळताना बिठू माऊलीच साक्षात या साऱ्यांसोबत विराजमान आहे. हा सारा मेळाच एक विठ्ठल आहे आणि पुन्हा तोच माऊलीच्या ओढीनं पुढे नेतोय आणि चालतोय आहे असा भास व्हावा.
1: तरळगावहून फलटणसाठी पालखीनं प्रस्थान ठेवलं. दरम्यान निंबोरे इथं दुपारच्या विसाव्यासाठी पालखी विसावली असता उन्हाबरोबरच पावसाच्या सरींनी सुद्धा हजेरी लावली, त्यामुळे वातावरण उल्लसित झालं.
2: नमस्कार माऊली. नमस्कार. नमस्कार कृष्णहरी. श्रीराम गावंडे आमची कानिपनाथ महाराज दिंडे बुलढाणा. बुलढाण्यावरून आळंदी, आळंदीवरून पंढरपूर आणि पंढरपूरवरून परत बुलढाणा.
3: एखादा अभंग वगैरे घेऊया का आपण?

0: भूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध भीती मिळा चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध भीती मिळा तो सुख सोहळा कायवानो तो सुख सोहळा कायवानो
1: धन्यवाद रामकृष्ण
2: श्रोते हो दिनांक 17 रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं तरडगावहून फलटणसाठी प्रस्थान ठेवलं. दरम्यान आदल्या दिवशी लोणंदहून निघाल्यानंतर चांदोबाचा लिंब या ठिकाणी उभं रिंगण सोहळा पार पडला. अत्यंत मनोहारी डोळ्यांचं पारण फेडणारा हा क्षण वारकऱ्यांनी मनात साठवून ठेवला आणि पालखीसोबत पुढच्या प्रवासाची ऊर्जाही त्यांना मिळाली. उभं रिंगण पार पडल्यानंतर अश्वजा मार्गावरून धावतात ती पावन माती कपाळी लावण्यासाठीही लगबग उडाली. या उभ्या रिंगणाचं अधिक वर्णन करतायत संस्थानचे कर्णेकरी बल्लाळेश्वर वाघमारे.
3: श्रोते हो, वारीमध्ये निंबोर्णे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. पालखी स्थळी बल्लाळेश्वर गुणशंकर वाघमारे हे कर्णेकरी आहेत, तर त्यांच्याशी आपण बोलतो आहोत. तर थोडस आपण त्यांच्याकडून चांदोबाचा लिंब या ठिकाणी जे उभं रिंगण होतं त्याचं एक वर्णन त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि कर्णेकरी म्हणून त्यांची काय जबाबदारी आहे ते पण थोडंसं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार माऊली.
4: नमस्कार. जय हरी.

0: रामकृष्णारी
1: आता काल तुम्ही चांदोबाचं मिथले रिंगण अनुभवला
0: अनुभव
1: त्याचं वर्णन आमच्या श्रोत्यांसाठी सांगा.
0: रिंगणाचा असा अनुभव आहे की माऊलींचा जो आश्व आहे ते पुढं 27 नंबर दिंडी असती. त्या 27 नंबर दिंडीपासून चोपदार जे असतात माऊलींचे पालखे सोहळ्याचे ते चोपदार ओळी करत जातात. ओळी केल्याच्या नंतर मध्ये कोणी चप्पल बूट हे कोणी काढायचं नसतं. मग त्याच्यानंतर देवाच्या रथापर्यंत ओळी करत जातात आणि रथाच्या माग बी ओळी होतात. रथाच्या माग ओळी झाल्या की त्याच्यानंतर टाईमनुसार माऊलींचा अश्व पहिला जरी पटक्याचा जो झेंडा आहे भोपळे दिंडी म्हणून तो सोडला जातो. म्हणजे याचा अर्थ माऊलींचा अश्व आता येणार आहे थोड्या वेळात आणि त्याच्यानंतर थोड्या वेळात माऊलींचा अश्व धावायला लागतो. उभ्या रिंगणाचं महत्व असं आहे की साक्षात माऊलींना तो घोडा प्रदक्षिणा मारतो रथाला आणि रथाला प्रदक्षिणा मारून त्या घोड्याचं स्वागत होतं. त्याला हार घातले जातात, त्याला माऊलींच्या पादुका बसले पेढे किंवा काय खाऊ असेल तो प्रसाद सगळा दिला जातो आणि त्याच्यानंतर परत पुढे घोडे सोडले जातात. घोडे सोडल्याच्या नंतर हे उभं रिंगण संपलं जातं.
1: साधारण हा सोहळा किती वेळाचा असतो?
0: साधारण हा सोहळा आल्यातले झाला तर एक तासाचं नियोजन असतं सगळं. त्याच्यानंतर आरती असती, आरती आली की सोहळा पुढे सरकतो.
1: आता हा काल किती वाजता सोहळा संपन्न झाला असं म्हणूया आपण?
0: 3:30-4 दरम्यान संपन्न झाला
1: आणि
0: त्याच्यानंतर पालखी तरडगावला मुक्काम हे ठिकाणी आली.
1: आता तुमच्याकडे कर्णेकरी म्हणून पण जबाबदारी आहे, तर ती काय आहे ते पण ऐकायचंय.
0: कर्णा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा कर्णा हा संपूर्ण पितळाचा कर्णा आहे आणि ही आमची माऊलीच्या मंदिरातील जी सेवा करण्याची आहे ही चौथी पिढी आहे. माझी दोन्ही मुलं आळंदीत आता आरती करतात, मी इथं आहे, वडील आहे तिथं. मला नाही म्हणलं तरी आता 2005 वारी करतोय आणि वारीदार असताना जो कर्णा असतो तो कर्णा हा माऊलीचा वाजवला जातो. याच्यामध्ये विसाव्याला ज्या वेळेला टेकतात पालखी त्या वेळेला भजन चालू असतं साईडनी ज्ञानोबा तुकाराम ह्या भजनात. ज्या वेळेला माऊलींची पालखी विसाव्या टेकती त्या वेळेला तो कर्णा होतो की आता सगळे वारकरी शांत होतात. मग ज्याचे जे कोण नाश्त्याला कोण भाकरी काय जे आणलंय गठुडं भाविक लोक गावातली लोक जे आणून देतात ते संपूर्ण खातात. खाल्ल्याच्या नंतर मग पहिला कर्णा होतो. मग पहिला कर्णा झाला म्हणजे काय वारकरी सज्ज होतात, चला आता आपल्याला निघायचंय. मग दुसऱ्या कर्ण्याला वारकरी दिंडी देऊन थांबतात जाग्यावर, त्यांची पिशवी घेऊन त्यांच्या वगैरे सगळं सज्ज राहतात. टाळ घेऊन पताका घेऊन सगळे सज्ज राहतात. दुसऱ्या कर्ण्याला घोडे काढले जातात आणि तिसऱ्या कर्ण्याला देवाचं प्रस्थान होतं. म्हणजे पुढच्या विसाव्या करता आपण माऊलींना प्रस्थान करत असतो. हे नित्यक्रम रोजचा चालू असतो. ज्या वेळेला माऊलींची संध्याकाळी समाज आरती असती, समाज आरती म्हणजे काय, समाजाच्या समोर महाआरती, त्याच्यामध्ये भक्त करण्यामध्ये आरती ज्ञान राजा महाकैवल्य केजा ही संपूर्ण आरती करण्यामध्ये म्हणली जाते तोंडाने. याला काय मशीन नाही काही नाही, हे तोंडाने म्हणतो आम्ही. आणि त्याच्यानंतर निळोबरायांनी रचलेली प्रपंचरत्न सर्व ही भोगून दाखली, अनशापासून देहबुद्धी हारिली, वैराग्याची निष्ठा प्रकटून दाखवली ही जगद्गुरु तुकाराम महाराजांची आरती नंतर म्हणली जाते आणि त्याच्यानंतर समाज आरती संपली जाते. मग प्रत्येक जण ज्याच्या तंबूमध्ये रावटीमध्ये जाऊन आराम करतो. दुपारतीच्या वेळेला बी कर्णा होतो, सकाळी पहाटची आरती असते, पहाटच्या आरतीच्या वेळेला बी आधी कर्णा होतो आणि मग पहाटची आरती. हा जो नित्यक्रम आहे आळंदीपासून ते पंढरपूर, पंढरपूरपासून ते परत आळंदीपर्यंत परतीचा प्रवास म्हणतो त्याला. हे संपूर्ण हा महिना कालावधी हा सतत माऊलींच्या जय घोषामध्ये चालत असतो. जय हरी, रामकृष्ण हरी.
1: धन्यवाद माऊली ही सगळी माहिती दिल्याबद्दल. रामकृष्ण हरी.

0: संत सोयराबाई म्हणतात, नाही भेदाचे ते काम पळवनी गेले क्रोध काम. वारी म्हणजेच एक तपश्चर्या आहे, ती सुद्धा पुन्हा पुन्हा दरवर्षी करायची. आषाढ महिना लागताच ओढ लागते विठू दर्शनाची, आस लागते वारीची. नवविधा भक्तीचा प्रत्यय आणून देणारी ही वारी. कोणी न बोलावता, कोणी न सांगता, पावलं आपसुक वारीच्या वाटेवर एकत्र येतात. संसाररूपी सारी बंधनं गळून पडतात आणि माऊली या एकाच बंधनानं जोडलं जाऊन अध्यात्मात चिंब भिजतात, नाहून निघतात. वर्षभराची ऊर्जा आनंद त्यांना इथंच गवसतो, तोच पुन्हा पुन्हा येण्यासाठी भाग पाडतो.
1: कमलाकर अंकुशे, नारायण मोहोळकर, जगदीश रांदळ, लातूरहून आलो माऊली.
2: किती वर्ष करताय वारी?
1: 8 वर्ष झालं.
2: तुमच्या आता ही सायकल आहे, तुम्ही कोण कोण आलाय बरोबर?
3: जवळ जवळ मला 10-15 वर्ष झाले वारी करतोय. एक वारी चुकली नाही आतापर्यंत. आपल्याला घडतं त्याच्या जीवर चालतो.
2: वारी केल्यामुळे काय वाटतं तुम्हाला, काय मिळतं?
3: मला आनंद मिळतो, एवढा आनंद मिळतो, मुक्त होतो ह्या वारीमध्ये. घरचा कुठलाही विचार येत नाही ना, काय नाही, मागचा पुढचा काय नाही विचार येत. सुख शांती याच्यात,
4: आत्म्याला शांती आहे, सगळं शांती आहे. 11 महिने शांती राहणारच झाली आत्म्याला.
2: वर्षभरासाठी ऊर्जा मिळते तुम्हाला. भजन एखादं म्हणताय?
5: मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, जाईन म्हणते माहेरी, या पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत, या पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत. डोळ्यात भरला ज्ञानोबा, डोळ्यात भरला ज्ञानोबा, मुखात भरला तुकोबा, मुखात भरला तुकोबा, ए मनात भरला विठोबा बाई हसत नाचत, मनात भरला विठोबा बाई हसत नाचत.
0: या वारीमध्ये गेली 40 वर्ष माऊलींच्या नैवेद्य सेवेमध्ये कार्य करणाऱ्या गयाबाई निळे यांच्याशी आम्ही संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या,
6: माझं नाव गयाबाई शिवाजी निळे, मी परभणी जिल्ह्यातून आलेली आहे. परी इथं मला 40 वर्ष झालं ही सेवा मी करीते. गावाचं नाव महापुरी. आम्हाला वारी आली की आनंद वाटतो आणि प्रत्येक तलाव आम्ही स्वयंपाक करतो. आम्हाला ही आवड आहे.
2: वय किती तुमचं?
6: 70.
2: कुठं कुठं थांबलं जातं?
6: येतानी आणि ह्याच्यातून निघालं पंढरपुरातून आपलं वाकरी. वाकरी झाली मग बाकीची गावं चालू.
2: वाकरी नंतर कुठल्या कुठल्या टप्प्यावर असा तळ असतो जेवणाचा?
6: फलटणला असतं, जेजुरीला असतं, दोपार जातानी मुकाम असतं, येतानी दोपार असते, असं असतं निजे.
2: बरं,
6: माऊलीच्याच पालखीत असतो मग बाकीच्या दिंड्या किती हजारो लाखो आहेत.
2: आणि इतके वर्ष झालं तुम्ही करताय, कसं वाटतंय तुम्हाला?
6: आनंद वाटतं. कधी आता मुकाम हे असे ध्यानात येत येत हयावारी 2 महिने म्हणता मग सगळं आठवतं. मुकाम आठवत येत, कधी जाईन कधी नाही, सगळं आनंद डोळे भरून येत येत. आमच्या जोडीदारनी येत, कोणला 4 वर्ष झालं, कोणाला 10 वर्ष झालं, कोणाला मयावून आणखीन 50 वर्ष झालं असं येत नाही. असंच आहे जोडीदारी. आणि दर्शन आम्हाला एकादशीच्या दिवशी नेते पांडुरंगाच्या, आणि मोकळं दर्शन असतं आम्हाला.
2: आणि जेव्हा ही पालखी माघारी फिरते तेव्हाचं नियोजन कसं असतं?
6: तेव्हा तर 2000 लोकांचं जेवण आहे. आता आम्हीच करतो.
2: मग हे असंच पालखी माघारी जातं तेव्हा असंच नियोजन?
6: एवढे नसतेत लोक.
2: आता साधारण किती लोकांचं जेवण बनवता तुम्ही?
6: आता आम्ही 500, 1000, 1500. म्हणजे मग आपले कसे हे तंबूवाले, रथवाले, बैलवाले, मग ह्याला जेवण आम्ही करतो.
2: बर, आणि ह्यात तुम्हाला आनंद आहे?
6: आनंद आहे.
2: जोपर्यंत व्यवस्थित शरीर चालतं तोपर्यंत ही सेवा अखंड राहणार.
6: तुमच्या पाठीशी आशीर्वाद आहे. आता काय सांगा, मुलीचा मग काय झालं नाही मला.
2: होय,
6: माऊलीचा आपल्याला उपकार
2: आहे.
6: राणी म्हणतात अशा वयात बाई करी ती.
2: रामकृष्ण,
6: रामकृष्ण हरी. गंगा माऊली.
7: माऊली नमस्कार. रामकृष्ण हरी.
8: रामकृष्ण हरी. माझं नाव ज्ञानेश्वर नंदकुमार क्षीरसागर. आमच्या दिंडी सोहळ्याचं नाव केदारनाथ दिंडी सोहळा. इनाम पाडळीची आहे आपल्या सातारा जिल्ह्यातील. रथाच्या मागे आमचा 134 स्तंभ आहे.

0: मैया तुझी हार आकाशे पीतांबर अवळे निरंतर हे ध्यान अवळे निरंतर हे ध्यान अवळे निरंतर हे ध्यान मकर कुंडले तपती श्रवणी कंटी कौस्तुभमणी विराजित कंटी कौस्तुभमणी विराजित कंटी कौस्तुभमणी विराजित। आता आमच्या संप्रदायात शेवटच्या कडव्याला चाल दुसरी असते। तू का म्हणे माझे की सर्व सुख पाहिना श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडीने आवडीने आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर अवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान।
1: आजच्या एकविसाव्या शतकातील वारीकडे बघताना तेराव्या शतकात ज्यांनी विश्वाच्या कल्याणाचं पसायदान मागितलं त्यांनी दिलेल्या मार्गावरून आणि मंत्रासोबत आज वैश्विक वाटचाल होऊ लागली आहे। मानव जातीच्या कल्याणाच्या हेतूसाठी परमोच्च आनंदाच्या निधानासाठी उपदेशासाठी सुरू झालेली ही वारी आज स्वतःच एक चालतं बोलतं विद्यापीठ होऊन गेली आहे। वाणीपेक्षा कृतीतून काही घडवणारी
2: शुद्ध 17 तारखेला फलटण इथे विसावलेला हा वैष्णवांचा मेळा विठुरायाच्या ओढीनं पुढे सरकतोय। फलटणचा मुक्काम संपवून आज विडणी पिंपळद निंबळक फाटा असे साताऱ्यातील टप्पे पार करत जिल्ह्यातल्या शेवटच्या बरड या ठिकाणी तो विसावेल। सातारकरांचा भावपूर्ण निरोप घेऊन बरड येथील मुक्कामानंतर सातारा जिल्ह्यातून पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल। पुढील वर्षी पुन्हा माऊलींच्या भेटीची आस घेऊन आपण पुन्हा भेटूच। तोपर्यंत आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो।
1: रामकृष्ण हरी।

0: श्रोते हो आपण ऐकत होतात कार्यक्रम पायी वारी पंढरीची. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत
1: आहोत. चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. श्रोते हो सकाळचे 9 वाजले आहेत. पुन्हा आपली भेट सकाळी 10 वाजता आमच्या स्थानिक प्रसारणात. तोपर्यंत आस्वाद घेऊयात विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा.

0: श्रोते हो आपण ऐकत होतात विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 10 वाजले आहेत.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
3: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
5: श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी.
6: आकाशवाणी अमरावती,
5: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
6: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
5: एकाकी मनाला भावनांची साथ,
6: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
5: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती.
6: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी अमरावती केंद्र.
7: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
8: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत.

0: आमचा पत्ता आकाशवाणी अमरावती केंद्र जाहिरात विभाग तपोवन कॅम्प रोड अमरावती आजच संपर्क करा.
1: FM 100.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेवाणीचा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विविधा. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ज्ञानामृत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
2: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
1: श्रोते हो, आज विविधा या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकणार आहोत ज्ञानामृत. आजच्या कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन आहे अजय घरडे यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
3: श्रोतेहो, ज्ञानामृत या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, ज्ञानामृत कार्यक्रम म्हटलं की जगभरातल्या विविध माहिती, भारतामधल्या महाराष्ट्रामधल्या विविध माहिती, ही माहिती आपण नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो आणि या माहितीचा नक्कीच आपल्या सगळ्यांना, आपल्या सर्व श्रोत्यांना चांगला उपयोग होत असेल त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये. काही दिवसांमध्ये आपण पाहतोय की कौशल्य या संदर्भात खूप वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जात आहे, चर्चा होत आहे, आपण पाहतोय, वाचतो आहे आणि ऐकतो सुद्धा आहे आकाशवाणीच्या माध्यमात. जागतिक युवा कौशल्य दिवस आपण या संदर्भात काही गोष्टी, काही माहिती जाणून घेणार आहोत. खरं तर आज आपण जागतिक युवा कौशल्य दिवस या महत्त्वपूर्ण विषयी जाणून घेणार आहोत. दरवर्षी 15 जुलै हा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने 2014 या दिवसाची घोषणा केली. यामागचा उद्देशही अतिशय उत्तम आहे. तरुणांमध्ये कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित झाले पाहिजे आणि त्यांना रोजगार, उद्योजकता सोबतच आत्मनिर्भरतेसाठी सक्षम बनवणे हा प्रमुख उद्देश आहे. झपाट्यानं बदलणार जग आणि यामध्ये केवळ आपल्याला शिक्षण घेऊन चालणार नाही तर किंवा ती पदवी पुरेशी नाही तर आपल्याला संवाद कौशल्य, संगणक ज्ञान, कम्प्युटरचं ज्ञान असलं पाहिजे, तांत्रिक कौशल्य, नेतृत्व गुण, समस्या सोडवण्यासाठी क्षमता आणि नवकल्पना यासारखे कौशल्य याची आवश्यकता आज आहे. ही कौशल्य तरुणांना रोजगाराच्या संधी मिळून देतात आणि त्याचे व्यक्तिमत्व अधिक सक्षम बनवतात. खरं तर भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. आपल्या देशातील मोठी युवा शक्ती जी आहे हे देशाच्या विकासासाठी खरी ताकद आहे. या तरुणांना योग्य प्रशिक्षण आणि कौशल्य मिळाली तर ती केवळ स्वतःचेच नव्हे तर देशाचे भविष्य घडू शकते. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध कौशल्य योजना राबवत आहेत. स्किल इंडिया मिशन, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना यासारख्या उपक्रमाद्वारे लाखो युवक युवती प्रशिक्षण घेत असतात. आजच्या डिजिटल युगामध्ये नवीन तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल मार्केटिंग, डेटा विश्लेषण, सायबर सुरक्षा, ई कॉमर्स अशा नवीन क्षेत्रामध्ये कौशल्य असलेल्या तरुणांची मागणी वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी सतत नवीन गोष्टी शिकण्याची सवय लावणे आवश्यक आहे. जागतिक युवा कौशल्य दिवस आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. शिक्षणासोबत कौशल्य विकासही तितकाच आवश्यक आहे. कौशल्य म्हणजे केवळ रोजगार मिळवण्याचे साधन नसून आत्मविश्वास, स्वावलंबन आणि समाजाच्या प्रगतीचे माध्यम आहे. चला तर या दिवसाच्या निमित्ताने प्रत्येक तरुणाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात नवीन कौशल्य आत्मसात करण्याचा संकल्प करूया, कारण कौशल्य संपन्न युवा हीच विकसित भारताची खरी ओळख आहे. आणि दुसरी बाजू आपण असं गृहीत धरूया की कौशल्य म्हटलं तर नवीन कौशल्य आपण कुठल्याही वयातला व्यक्ती आज मिळू शकतो, कारण तसे साधनं उपलब्ध आहे. आज एका क्लिकवर किंवा आपण पुस्तकांच्या माध्यमातून नवीन कौशल्य मिळू शकतो. जसं की इतर देशांच्या भाषा आपण शिकू शकतो. ज्या देशांमध्ये जास्त उद्योजकता निर्माण झालेली आहे त्या देशांमध्ये मनुष्यबळ आवश्यक असतं. म्हणून कौशल्य शिकण्यासाठी किंवा कौशल्य ग्रहण करण्यासाठी वयाचं बंधन नाही. आपण कुठल्याही वयात कुठलंही कौशल्य मिळवू शकतो. त्याकरिता हा कौशल्य निवड युवकांसाठी नाही आहे किंवा युवतींसाठी नाही आहे, तर सगळ्या वयातल्या, सर्व वयातले व्यक्ती कौशल्य मिळवू शकते.

17 जुलै हा दिवस जागतिक स्तरावर जागतिक न्याय दिवस अर्थात वर्ल्ड डे ऑफ इंटरनॅशनल जस्टिस याविषयी सर्वत्र चर्चा आणि हा दिवस साजरा केला जातो. याविषयी जनजागृती, कायद्यासंदर्भात जनजागृती आपण पाहतोय आणि ह्या दिवसाचं महत्त्व तसंच आहे. मानवाधिकार आणि कायद्याचं राज्य याविषयी जनजागृती करण्यासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. 17 जुलै 1998 रोजी इटलीमधील रोम या ठिकाणी रोम विधान स्वीकारले आहे. या विधानाच्या आधारे आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ 17 जुलै हा जागतिक न्याय दिवस म्हणून पाळला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश आपण समजून घेतला पाहिजे. गृहयुद्ध, मानवतेविरुद्ध गुन्हे, वंशसंहार आणि इतरही गंभीर आंतरराष्ट्रीय गुन्ह्याविरुद्ध न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नांना बळकटी देणे, कोणताही व्यक्ती किंवा संस्था कायद्यापेक्षा मोठी नाही हा संदेश या दिवसातून दिला जातो. न्याय हा कोणत्याही लोकशाही व्यवस्थेचा पाया आहे. प्रत्येक व्यक्तीला समान वागणूक, समान संधी आणि आपल्या हक्काचे संरक्षण मिळणे आवश्यक आहे. न्यायव्यवस्था समाजातील दुर्बल, वंचित आणि पीडित घटकांना संरक्षण देण्याचे काम करते. त्यामध्ये महिला आणि बाल हा घटक सुद्धा समावेश आहे. त्यामुळे न्याय हा केवळ न्यायालयापुरता मर्यादित नसून तो सामाजिक समता, मानवी प्रतिष्ठा आणि शांततेशी निगडीत आहे. आजच्या काळात मानवाधिकाराचे उल्लंघन, भेदभाव आणि हिंसा सोबत अन्याय यासारख्या अनेक समस्या जगासमोर आहेत. अशा परिस्थितीमध्ये न्यायाची भावना अधिक बळकट करणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकाने कायद्याचा आदर करणे, इतरांच्या हक्काचा सन्मान राखणे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे ही आपली जबाबदारी आहे. जागतिक न्याय दिवस आपल्याला आठवण करून देतो की शांततामय आणि प्रगत समाज घडवण्यासाठी न्याय, समानता आणि मानवी मूल्ये याचा सन्मान आवश्यक आहे. न्याय मिळाल्याशिवाय शाश्वत विकास आणि सामाजिक सलोखा शक्य नाही. चला तर या दिवसानिमित्त आपण सर्वजण न्याय, समानता आणि मानवतेच्या मूल्याचे जतन करण्यासाठी संकल्प करूया. कारण न्यायपूर्ण समाज हीच उज्ज्वल भविष्यासाठी खरी गुरुकिल्ली ठरते.

मंडळी, आज आपण अतिशय महत्वाची गोष्ट, आर्थिक इतिहासामधील एक महत्वपूर्ण विषय किंवा घटनेविषयी माहिती जाणून घेणार आहे. हा विषय आहे बँकाचे राष्ट्रीयकरण. स्वातंत्र्यानंतर भारताच्या आर्थिक विकासासाठी बँकिंग व्यवस्था अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक पोहोचवण्याची गरज होती. त्या काळात बहुतांश मोठ्या बँका ह्या खाजगी मालकीच्या होत्या. या बँक मुख्यतः उद्योगपती आणि श्रीमंत वर्गालाच कर्ज पुरवठा करत असत. ग्रामीण भाग, शेतकरी, लघु उद्योग, महिला आणि सामान्य नागरिकांना बँकिंग सुविधाचा लाभ फारसा मिळत नव्हता. ही परिस्थिती बदलण्यासाठी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी देशातील 14 प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण केले. या बँकांच्या ठेवी साधारणपणे 50 कोटी रुपयापेक्षा अधिक होत्या. त्यानंतर 1980

आणखी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. अशा प्रकारे एकूण 20 मोठ्या बँका सरकारी नियंत्रणाखाली आल्या. बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशातील आर्थिक विकासाला गती देणे, बँकिंग सेवा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवणे. राष्ट्रीयकरणानंतर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नवीन बँक शाखा सुरू करण्यात आल्या. शेतकरी, छोटे व्यापारी, महिला, विद्यार्थी आणि लघु उद्योजकांना कर्ज उपलब्ध होऊ लागले. या निर्णयामुळे आर्थिक समावेशनाला चालना मिळाली, लोकांमध्ये बचतीची सवय वाढली आणि बँकावरील विश्वास दृढ झाला. सरकारी योजनांचा लाभही अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचू लागला. हरित क्रांती, ग्रामीण विकास, लघु उद्योगाच्या वाढीत राष्ट्रीयकृत बँकांनी महत्वाची भूमिका बजावली. तथापि राष्ट्रीयकरणानंतर काही आव्हानेही निर्माण झाली. वाढती थकबाजी, प्रशासकीय अडचणी आणि कार्यक्षमतेशी संबंधित काही समस्या समोर आल्या. तरीही भारतातील बँकिंग सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात राष्ट्रीयकरणाचा मोठा वाटा आहे हे नाकारता येत नाही. आज डिजिटल बँकिंग आणि आधुनिक आर्थिक व्यवस्थेच्या युगात आपण प्रवेश केला आहे. तरी बँकांचे राष्ट्रीयकरण हा भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासातील एक महत्वाचा टप्पा मानला जातो. खरं तर या ऐतिहासिक निर्णयातून आर्थिक समानता आणि सर्वसमावेशक विकासाचे महत्व समजून घेतले. आणि शोधो, राष्ट्रीयकरणामुळे अनेक लोकांना फायदा झाला हे आपल्याला दिसले. अशाच नवीन माहितीसह आपण पुढच्या शनिवारी भेटूया. तोपर्यंत अजय घरडेला द्या रजा. नमस्कार.

0: ज्ञानामृत हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. आजच्या कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन होतं अजय घरडे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.

श्रोते हो आपण ऐकत होतात कार्यक्रम ज्ञानामृत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. कार्यक्रमाचे सादर करते होते भैया लाल टेकाम. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण FM 101.5 MHz वर सकाळचे 10:30 वाजतात.

0: गाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
3: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
5: थोड़ा गोड, थोड़ा तिखट, थोड़ा कड़ू, थोड़ा आंबट, थोड़ा खारट, थोड़ा तुरट, पण आमच्याशिवाय सर्व चरणी. आयुष्यात चव येईल ऐकून गाणी. म्हणून ऐकत रहा अमरावती आकाशवाणी सकाळी ठीक 10 ते 12 पर्यंत FM 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावती आकाशवाणी.
6: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आणि आता वेळ होते आपल्या आवडत्या मराठी गीतांचा कार्यक्रम ऐकण्याची. गीत गंगा
7: गीत गंगा.
6: श्रोते हो गीतगंगा कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि पहिलं गीत आहे या कार्यक्रमातलं कामापुरता मामा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आणि संगीत यशवंत देव यांचं.

0: बांधू जाना।
1: शिकलेली बायको या चित्रपटातलं गीत ऐकविता होत लता मंगेशकर यांनी गायलेलं। गदी माडगुळकर यांची ही शब्दरचना, संगीतकार सुधीर फडके।

श्रोते हो गीतगंगा कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे वैशाख वणवा या चित्रपटातलं. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं. गीतकार ग.दि. माडगुळकर, संगीतकार सुधीर फडके.

0: गावा कोकणची निळी निळी खाडी, गावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी,
1: दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी,
0: भगवा आबोली फुलांचा ताटवा, भगवा आबोलीच्या फुलांचा की ताटवा,
1: होतीच्या गोवाला कोकण दाखवा,
0: गुमू माहेरला जाते हो।

0: आधी धोई कर्जा तो त्यांच्या भरली शहाळी त्यांच्या कर्जात भरली शहाळी
1: त्यांच्या कर्जात भरली शहाळी
0: उंची माडांची जवळून मापवा उंची माडांची या जवळून मापवा
1: मुलीच्या गोवाला कोकण दाखवा
0: गुमू माहेरला जाते हो नाखवा
1: पतीच्या गोवाला कोकण दाखवा।

0: न दे रे थोड़ा साऱ्या सोडू न दे रे थोड़ा साऱ्या शिडात शिरले अवखळ वाऱ्या शिर शिडात अवखळ वाऱ्या
1: शिर शिडात अवखळ वाऱ्या
0: धनी धरणी लागल बट टेकवा धनी धरणी लागल बटाला टेकवा
2: बदला बदला सवय बदला
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का
2: बदला बदला सवय बदला आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला जर बँकेने नकार दिला तर आरबीआय च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा
4: श्रोते हो पुढची शब्द रचना आहे संदीप खरे यांनी लिहिलेली गायक आणि संगीतकार डॉक्टर सलील कुलकर्णी

0: श्रोतेहो, यानंतरचं गीत आहे इंदिरा संत यांची शब्दरचना, संगीतकार गिरीश जोशी, गायिका आहेत पद्मजा फिराणी जोगळेकर.
1: प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या आगळ्या वेगळ्या असे बोलून गेले.

0: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार।
1: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं,
0: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया। दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
1: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया,
0: मृत्यूनंतरही जग बघूया। चला नेत्रदान करूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
2: श्रोतो, आणि आता गीतगंगा कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवित आहोत सुरेश वाडकर यांनी गायलेली नितीन आखवे यांची शब्दरचना, संगीतकार श्रीधर फडके।

0: श्रोतेहोणी या गीताबरोबरच आजच्या गीत गुंजन कार्यक्रमाला इथंच विराम देऊयात.
1: गीत गंगा. चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: आकाशवाणी अमरावती.
4: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
3: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाप,
4: एकाकी मनाला भावनांची साथ,
3: गीत संगीत आणि मुक्त संवाद.
4: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती.
3: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी अमरावती केंद्र.
0: श्रोते हो एफ एम आणि 101.5 मेगाहर्ट्झवर आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गुंजन. आज या कार्यक्रमात स्मृतिगंध. यात ऐकूयात ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली

0: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा गीत गुंजन गीत गुंजन।
1: मित्र हो, आज आपण एका अशा संगीतकाराबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या सुरावटींनी असंख्य गीतकारांच्या शब्दांचं सोनं केलं आणि गायकांच्या गळ्यावर आपल्या लागवी सुरावटी इतक्या बेमालूमपणे चढवल्या की त्यांचा गळा धन्य झाला। आपल्या अजरामर संगीतानं अगणित चित्रपटांना यशाच्या शिखरावर विराजमान केलं। आज आपण बोलणार आहोत त्या संगीतकाराबद्दल ज्यानं संगीतसृष्टीला दिलेलं योगदान अविस्मरणीय असं आहे। बरोबर आहे मित्र, आज आपण बोलणार आहोत त्या संगीतकाराबद्दल ज्याचं नाव आहे खय्याम।

श्रोते हो, भारतीय चित्रपट सृष्टीला पडलेलं खय्याम नावाचं स्वप्न पंजाब प्रांतातल्या राहून इथं 18 फेब्रुवारी 1927 या दिवशी मोहम्मद जहूर खय्याम हाशमी या नावानं जन्माला आलं। 1953 सालची गोष्ट आहे। त्यावर्षी अभिनेत्री नरगिस यांची आई जद्दनबाई यांच्या शिफारशीमुळे खय्याम यांना फुटपाथ या चित्रपटाचं संगीत करण्याची संधी मिळाली। या चित्रपटाच्या वेळी लेखक जिया सरदारी यांनी त्यांना खय्याम या नावानं कारकिर्दीला सुरुवात कर असं सुचवलं।

श्रोते हो, खरं तर मुंबईत पाय ठेवला होता खय्याम यांनी तो अभिनेता बनण्याकरता, पण जालंधरच्या खय्याम यांनी चित्रपटसृष्टीत आपलं बस्तान बसवलं ते संगीतकार म्हणून. सुरुवातीला खय्याम यांनी संगीतकार हुस्नलाल भगतराम यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम केलं. त्यानंतर स्वतंत्र संगीत द्यायला त्यांनी सुरुवात केली आणि पुढे तब्बल 40 वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी 50 चित्रपटांना संगीत दिलं. खानदान या चित्रपटातली त्यांची ही गझल ऐकूया, एक वेगळा रंग घेऊन येणारी.

श्रोते हो, तब्बल 4 दशक खय्याम यांनी बॉलिवूडच्या चित्रपटांना संगीत देण्याचं काम केलं. 1982 मध्ये उमरावजान या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. 1977 च्या कभी कभी साठी त्यांना 2 दा सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 2007 साली खय्याम हे संगीत नाटक अकादमी पुरस्कारांनी सन्मानित झाले. फिल्मफेअर, जीवनगौरव असे अनेक सन्मान खय्याम यांना मिळाले.

चित्रपटात काम करण्याचं स्वप्न घेऊन वयाच्या 10व्या वर्षी खय्याम घर सोडून दिल्लीत आले खरे, पण नशिबात काहीतरी वेगळंच योजून ठेवलं होतं. 5 वर्ष दिल्लीत राहून ते संगीत शिकले आणि नशीब आजमावण्यासाठी मुंबईला गेले. हीर रांझा हा त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट जरी असला तरी खय्याम यांची खरी ओळख फिल्मी दुनियेला पटली. ती मोहम्मद रफी यांच्याकडून खय्याम यांनी गाऊन घेतलेल्या अकेले में वो घबराते तो होंगे या गाण्यामुळे.

श्रोते हो, शोला और शबनम या चित्रपटानं खऱ्या अर्थानं खय्याम यांना संगीतकार म्हणून ओळख दिली. पुढे आला गुलाम मोहम्मद नावाच्या संगीतकाराच्या संगीतानं सजलेला पाकिजा, आणि पाकिजाच्या जबरदस्त यशानंतर आला तो खय्याम यांचं संगीत असलेला उमराव जान.

रोते हो, खुद्द खय्याम सांगतात की उमराव जान सिनेमाचं संगीत करताना ते खूप घाबरले होते. त्यांच्या या भीतीचं कारण होतं ते पाकिजा आणि उमराव जान या दोन्ही चित्रपटांची सारखी असलेली पार्श्वभूमी. पाकिजाचं सुपरहिट संगीत होतं गुलाम मोहम्मद यांचं. त्यांच्या बरोबरीचं किंवा त्याहून अधिक सरस संगीत करणं हे खय्याम यांना खरं तर खूप आव्हान वाटत होतं आणि म्हणूनच उमराव जानचं संगीत करताना त्यांना दडपण आलं होतं. पण खय्याम यांच्या संगीतानं अशी काही जादू केली की उमराव जानची गाणी चिरंतन भाग्य घेऊन जन्माला आली.

श्रोते हो, खय्याम यांच्या मेहनतीला फळ आलं आणि 1982 मध्ये प्रदर्शित झालेला मुझफ्फर अली यांचा उमरावजान हा चित्रपट अफाट यशस्वी झाला. रेखाने माझ्या संगीताला जीवनदान दिल्याचं खय्याम सांगतात. यातला रेखाचा अभिनय बघितला की तिच्या तीच मागच्या जन्मीची उमरावजान होती का काय असं सिनेरसिक म्हणायला लागले.

होते हो 1954 हे ते वर्ष होत ज्यावर्षी जगजीत कौर यांच्याशी खय्याम यांनी विवाह केला. प्रदीप हा त्यांचा मुलगा, पण त्यांचं दुर्दैव असं की 2012 या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांच्या मुलाचं म्हणजे प्रदीपचा मृत्यू झाला. आपल्या मुलाच्या अकाली निधनानंतर भावूक झालेल्या खय्याम यांनी गरजू कलाकार आणि तंत्रज्ञांना मदत करण्यासाठी खय्याम जगजीत कौर चॅरिटेबल ट्रस्ट सुरू केलं आणि या ट्रस्टच्या कार्यासाठी खय्याम यांनी आपली सगळी संपत्ती म्हणजे 12 कोटी रुपयांची संपत्ती दान करून टाकली. संगीतानं श्रीमंत असलेला हा संगीतकार मनानं किती श्रीमंत होता हेही यातून दिसतं.

श्रोते हो, कमीत कमी शब्दात वाद्यांमध्ये थेटपणे भावना व्यक्त करणारं खय्याम यांचं गाणं, त्यांच्या गाण्यात स्वरांची मजा घेणारा एक ठहराव आहे. अशा ठहरावामुळे शब्द तुटत नाहीत. अतिशय मार्मिक जागी घेतलेला पॉज हे सुद्धा खय्याम यांच्या चालीचं एक अविभाज्य असं अंग आहे. रसिकांच्या मनातली खळबळ स्वरात नेमकेपणानं प्रतिबिंबित करणारे संगीतकार होते खय्याम. ते गाण्याला विलक्षण जिवंत करायचे.

श्रोते हो, आयुष्याच्या शेवटच्या काळात खय्याम हे वयाशी संबंधित आजारांनी त्रस्त होते. 28 जुलै 2019 रोजी त्यांना फुफ्फुसाच्या संसर्गामुळे मुंबईतल्या जुहू इथल्या सुजय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र 19 ऑगस्ट 2019 हा तो दिवस होता ज्या दिवशी वयाच्या 92व्या वर्षी खय्याम यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

श्रोते हो, खय्याम यांचं जाणं म्हणजे हिंदी सिनेसंगीताच्या सुवर्णयुगाचा अंत होता. लौकिक अर्थानं जरी खय्याम आज आपल्यात नसलेत, तरी त्यांची अजरामर गाणी आणि त्यांच्या सामाजिक जाणीवेतून ते कायम जिवंत राहतील युगानुयुगे.

0: श्रोते हो अशा या दिग्गज संगीतकाराला खय्याम यांना आपण मनामन वंदन करूयात आणि आजच्या कार्यक्रमात थांबूयात.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन.
2: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
3: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
2: पता दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
0: FM 101.5 मेगाहर्ट्ज वरने प्रसार भारती जा न्यूज वन या यार या मोबाइल ऐप पर अपन ट्यून के लिए आकाशवाणी अमरावती केंद्र. श्रोते हो दुपारचे 12 वाजले आहेत आणि आता ऐकूयात कार्यक्रम वनिता मंडळ. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आता सहक्षेपित करत आहोत.

0: मैत्रिणींनो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नवनवीन भूमिका समर्थपणे निभावणारी स्त्री ही समाजाच्या प्रगतीची खरी शिल्पकार आहे. तिच्या अनुभवांना, विचारांना, स्वप्नांना आणि कर्तृत्वाला शब्द देणारा हा आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. मैत्रिणींनो, आजच्या ह्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण एका नव्या विषयाची उकल करणार आहोत. जाणून घेणार आहोत प्रेरणादायी अनुभव. तेव्हा सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिक्षण, साहित्य आणि प्रसार माध्यम या सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, ज्ञानाची ओढ, संस्कारांची जपणूक आणि प्रभावी शब्दांची ताकद यांचा सुंदर मिलाफ ज्या व्यक्तिमत्वात दिसून येतो अशा व्यक्ती समाजामध्ये प्रेरणेचा दीप बनतात. अध्यापन, व्याख्यान कला, आकाशवाणी, साहित्य लेखन आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्याने कार्य करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे कामिनी सुनील अमृतकर. महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांचं कार्य विशेष उल्लेखनीय आहे. आकाशवाणीशीही त्यांचं 3 दशकांहून अधिक काळापासून जिव्हाळ्याचं नातं आहे. अशा या बहुगुणी व्यक्तिमत्वाशी मैत्रिणींनो आज आपण मनमोकळा संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, चला तर मग आपण स्वागत करूया कामिनी ताई यांचं. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये, स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद ताई, सुंदरशा अशा छान प्रस्तावनेनंतर मला ह्या स्वागताची अधिक आतुरता यासाठी होती की आपल्या नजरेसमोर नसणाऱ्या पण आपल्या सखींशी संवाद साधण्याचा हा सुंदरसा योग जुळून आलेला आहे. खूप वर्षानंतर पुन्हा आकाशवाणीच्या स्टुडिओमधनं सर्वांशी संवाद साधला जातोय. तर मैत्रिणींनो, माझ्याकडून आपणा सर्वांना सस्नेह नमस्कार.
0: आपल्या बालपणापासून आजपर्यंतच्या प्रवासाविषयी आणि शिक्षिका होण्यामागील प्रेरणा तुमची कोणती होती?
1: प्रत्येकाला आपला मागचा इतिहास असा इतरांना सांगावा असा वाटतो आणि मला खूप आवडला हा प्रश्न की बालपणापासून घरात तसं शैक्षणिक वातावरण होतं. वडील सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत असले तरी घरामध्ये शिक्षणाला पूरक असं वातावरण होतं. आजोबांचा जरी व्यापार असला तरी सुद्धा सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण शिक्षण घेतलं पाहिजे ही सगळ्यात मोठी प्रेरणा ही आमच्या घरातनं आमच्या आजी आजोबांपासून होती. की थोडक्यात असं म्हणता येईल की आपल्याला जगण्यासाठी केवळ फक्त अन्न वस्त्र निवारा नाही तर आपल्याला सुसंस्कृत होण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे हे लहानपणापासून आजी आजोबांनी मनावर बिंबवलं. आणि त्यानंतर मग सुरू झाला शिक्षणाचा प्रवास शाळा महाविद्यालय. यानंतर ज्यावेळेस एका विशिष्ट टप्प्यावर नोकरीसाठी निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळेस स्पर्धा परीक्षांमध्ये मी प्रयत्न करतच होते, बँकेच्या परीक्षा देणं किंवा इतर परीक्षा देणं. पण मग नंतर बीएडला नंबर लागल्यानंतर मला हळूहळू कळू लागलं की नाही, आपला इंटरेस्ट याचाच आहे. आणि बीएडला नंबर लागण्यापूर्वी मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर घरी शिकवण्या सुद्धा चालवल्या. त्या दरम्यान हे आकाशवाणीवरचे कार्यक्रम सुद्धा सुरू होते आणि त्यात मला लक्षात आलं की शिकवणं आपल्याला आवडतं आणि मग त्या दृष्टीनेच आपण ठोस प्रयत्न केले पाहिजे असा विचार करून मग मी बीएडला नंबर लागल्यानंतर तिथं तर माझं म्हणजे मी विद्यापीठात पण पहिली आलेली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये. आणि नंतर मग सुदैवाने निकाल लागण्याच्या आधीच जळगाव मधल्या एका नामांकित संस्थेमध्ये मला जॉब पण लागला. आणि नंतर 2-3 वर्ष तिथं जॉब केल्यानंतर मग लग्नानंतर माझं 40 गावला मी शिफ्ट झाले. 40 गावला पण एक 5-6 महिन्यातच लगोलग मला आबम मुलांच्या हायस्कूलमध्ये 40 गाव एज्युकेशन सोसायटीच्या आबम मुलांच्या हायस्कूलमध्ये लगेच जॉब लागला. शिक्षण घेणं आणि शिक्षण देणं या दोघी गोष्टींचा वारसा आणि वसा असा चालू आहे. एक म्हणता येईल की 27-28 वर्षांचा हा प्रवास आहे आणि अशा रीतीने शिक्षणाची आवड आणि शिकवण्याची आवड या दोघी एका वेळेला हातात हात घालून माझ्याकडनं चालू आहेत असं मला वाटतं.
0: वा, तुमची ही प्रेरणा हा तुमचा प्रवास अगदी 27-28 वर्षांपासून चालूच आहे मॅडम. आणि तुम्ही जसं म्हणाल्या की घरामध्ये लहानपणापासून संस्कृतचे श्लोक, आजी आजोबांकडनं हा वारसा तुम्हाला मिळाला आणि तुम्हाला शिकवायलाही आवडायला लागलं. तर मग आता तुम्ही शाळेमध्ये संस्कृत, इंग्रजी आणि इतिहास हे विषय शिकवताना विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी आपण कोणत्या पद्धती वापरतात?
1: खरं सांगायचं ना तर पुस्तकी ज्ञानापेक्षा मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज खरोखर गरजेचं आहे. भाषा ही उपयोजित असली पाहिजे, म्हणजे नुसतं सगळी कौशल्य येणं म्हणजे भाषा येणं असं नव्हे तर भाषेचा उपयोग उत्तम रीतीने करता येणं

0: हे सुद्धा आजच्या काळाची गरज आहे.
1: हो
0: आणि म्हणूनच संस्कृत शिकवताना ती आपल्या संपूर्ण भाषांचीच जननी आहे
1: हो.
0: आणि एकमेव अशी शास्त्रशुद्ध भाषा आहे की तिला तीन वचन आहेत. हे मुलांच्या मनावर बिंबवताना मी बऱ्यापैकी तक्ते किंवा इतर जे शैक्षणिक साहित्य त्याचा उपयोग करते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या गोष्टी शिकवताना मुलांमधनच मुलांकडनं वदवून घेणं, त्यांना एकदा त्यांच्या संकल्पना स्पष्ट झाल्यानंतर त्या मुलांकडनं अधिकाधिक वदवून घेणं, त्यांच्याकडून त्या करून घेणं, ह्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. आणि त्यामुळे वर्गामध्ये असं गोलाकार बसवून मुलांना त्यांच्या त्यांच्या आवडत्या मित्रांसोबत आणि नंतर मग त्या जोड्या फोडून त्यांच्या दुसऱ्या इतर मित्रांसोबत इंटरॅक्ट करायला सांगणं हे माझं फार आवडीचं काम आहे. आणि त्यामुळं काय होतं की भाषेचा वापर करायला शिकतात मुलं. भाषेची सगळी आपली आता सरमिसळ झालेली आहे, त्याच्यामुळं काय होतं की मुलं मध्येच इंग्रजी, मध्येच हिंदी, मध्येच मराठी अशी भाषा वापरतात.
1: बरोबर.
0: तर अभिजात मराठी वापरताना किती आपण मराठीचा वापर करतो याच्या सुद्धा मी बऱ्यापैकी परीक्षा घेते वर्गामध्ये की मुलांनी इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द सांगता आला पाहिजे त्यांना मराठी. तो सुद्धा आजकाल दुरापास्त झालाय असं म्हटलं तर चालेल, कारण मोबाईलच्या किंवा इतर गोष्टींच्या आक्रमणामुळे मुलांच्या भाषेचा थोडासा असा काय म्हणता येईल ना की एक बाज बदललेला आहे, त्याची एक लकब बदललेली आहे. आणि ती मुलांमध्ये उत्तमरित्या रुजवता आली पाहिजे यासाठी म्हणून माझे प्रयत्न असतात मुलांमधनं इंटरॅक्शन करून घेणं, त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया संवादात्मक लेखन करून त्यांच्याकडनं वेगवेगळे वेचे वाचून घेणं, त्यांच्याकडनं वेगवेगळ्या नाट्यकृती पथनाट्य सारख्या शुद्ध मराठीपासून तर आजच्या मोबाईलच्या भाषेपर्यंत सर्व त्यांच्याकडनं करून घेणं यावर माझा जास्त भर असतो. त्यामुळं काय होतं की मुलांना भाषा ही अवघड न वाटता त्यावर काम करणं अधिक आवडतं, त्यावर काम करायला सोपं जातं.
1: बरोबर.
0: हा, त्याच्यामुळे फक्त उत्तर लिहिण्या इतपत मर्यादित न राहता भाषेचं एक सारासार ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचावं असा माझा प्रयत्न असतो.
1: बरोबर. आणि फक्त शिक्षक शिकवता आहे आणि मुलं ऐकता आहे तर तशाने सुद्धा मुलांना थोडस ते शिक्षण जरा बोर वाटायला लागतं. आणि जर आपण त्यांच्याकडनं संवाद घेतले, त्यांच्याकडनं जर आपण उत्तरं मिळत गेली, प्रश्न त्यांना विचारत गेले, तर एक संवादात्मक ते आपलं शिक्षण घडून येतं आणि तसं मुलांना त्या शिक्षणाबद्दल गोडी सुद्धा वाटायला
0: लागते. आणि मुळात काय होतं की भाषा म्हणजे फक्त 2 मार्कांचं उत्तर किंवा 5 मार्कांचं किंवा 5 गुणांचं उत्तर एवढं न राहता त्यातला काहीतरी गाभा त्यांना समजला पाहिजे हा प्रयत्न आहे.
1: आणि त्यातून मुलांनी बोध सुद्धा घ्यायला
0: हवा.
1: जे पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रम दिलेला असतो तो फक्त मार्क मिळवण्यासाठी नसतो. अगदी बरोबर ताई की तुम्ही कृतीयुक्त शिक्षण सध्या मुलांना देत आहात तर हे खूप छान शिक्षण तुम्ही मुलांना देत आहात मॅडम. आता ताई महात्मा गांधींच्या विचारांशी आपले विशेष नाते कसे जुळले बरं आणि त्यांच्या कोणत्या मूल्यांनी आपल्यावर सर्वाधिक प्रभाव टाकला?
0: महात्मा गांधींच्या म्हणजे मुळातच खूप वाचनाची आवड असल्यामुळे बरीचशी पुस्तकं अशी हाताळत गेले आणि महात्मा गांधींचं व्यक्तिमत्व हळूहळू कळत गेलं की फक्त 2 ऑक्टोबर किंवा 30 जानेवारी या तारखांपुरता नाही किंवा नोटेवर असणारे महात्मा गांधीने तर त्या पलीकडचं काय उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आणि ते किती आपल्या म्हणजे जनमानसात किती खोलवर रुजलेलं आहे. कुठल्याही नकळत महात्मा गांधी आपल्यामध्ये आहेत याची जाणीव मला साधारण माझ्या 10वीच्या वर्षी मला झाली की मी ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेमध्ये आम्हाला व्याख्यान द्यायला म्हणून राम शेवाळकर आलेले आणि त्यांनी मग सांगितलं की काही व्यक्तिमत्व ही आपल्यामध्ये अशी रुजलेली असतात की त्यांचा नकळत प्रभाव हा आपल्या आयुष्याच्या अगदी अंतापर्यंत असतो की तो आपल्याला समजून येत नाही. महात्मा गांधी हे व्यक्तिमत्व सुद्धा असंच आहे की मिठाचा सत्याग्रह असेल किंवा त्यांचं आजच्या आपल्या जीवनातलं अस्तित्व म्हणजे ते नोटेवर असतील ज्यांना आपण आता प्रत्यक्षात आमच्या पिढीने त्यांना काही भेट बघितलेलं नाही, त्यांच्या बरोबर कोणताही आपल्या अनेक पिढ्यांचा संवाद नाही, तरी सुद्धा महात्मा गांधी ही व्यक्ती नसून ते एक तत्व आहे. आणि ह्या गोष्टीचा इतका प्रभाव झाला की मग त्यांच्याविषयीची पुस्तकं इतकी झपाट्याने वाचत गेले आणि नंतर हळूहळू कळलं की खरोखर ही व्यक्ती म्हणजे एक स्वतःच एक विद्यापीठ आहे. या व्यक्तींच्या विचारांनी या म्हणजे एका केवळ भारतीय जनतेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला. म्हणजे भारताची जी एक स्वराज्याची स्वराज्याकडे झालेली किंवा आपल्या स्वतंत्रतेकडे झालेली जी वाटचाल होती तर विदाउट शेडिंग अ सिंगल ड्रॉप ऑफ ब्लड एक रक्ताचा थेंब न सांडता झालेली जी क्रांती म्हटली जाईल किंवा जे स्वराज्य मिळवण्याचा लढा म्हटला जाईल, स्वातंत्र्य मिळवण्याचा लढा म्हटला जाईल, तर तो केवळ महात्मा गांधींच्या या तत्वांमुळेच शक्य झाला असं मला वाटतं. आणि तिथून मग ही प्रेरणा मिळत गेली आणि मग महात्मा गांधींच्या एकूण व्यक्तिमत्वाविषयी मग असा विचार करायला लागल्यानंतर कळत गेलं की माझे सत्याचे प्रयोग म्हणजे महात्मा गांधीने. तर सत्याच्या प्रयोगांसोबत स्वच्छता, अहिंसा, शांतता, मानव

0: मुक्तता, भूतदया, हरिजनांना आपल्या सोबत घेऊन चालण्याचा प्रवास, या सर्व गोष्टींमध्ये म्हणजे आपल्या जीवनाच्या सर्व मूल्यांमध्ये महात्मा गांधी आहेत. आणि ही मूल्य जर पुन्हा आजच्या पिढीमध्ये रुजवायची असतील तर आपल्याला स्वतःपासून ती सुरुवात करावी लागेल. आणि म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांमार्फत अशा अनेक पथनाट्यातून त्याच्यातून हा महात्मा गांधींच्या या विचारांचा मी प्रचार प्रसार करत असते.
1: तुम्हाला महात्मा गांधींचे विचार आवडले आणि वाचन तुमचं वाढत गेलं, त्याच्यातून तुम्हाला अशी प्रेरणा मिळत गेली, तर हे आपणही आजच्या पिढीला ते समजावून सांगण्याची मला असं वाटतं खूप गरज आहे. आणि सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर तसं आपल्याला सांगण्यात आलेलंच आहे आणि ते आपण स्वतःमध्ये आत्मसात करावं अशीच सर्वांना आपली विनंती राहील. आता ताई, आजच्या पिढीमध्ये गांधीजींचे विचार रुजवण्यासाठी शाळा आणि पालकांनी कोणती भूमिका निभवावी असं तुम्हाला वाटतं?
0: अगदी बरोबर. सध्या शालेय पातळीवरच नाही तर सगळ्याच पातळींवर, म्हणजे आपल्या सामाजिक वगैरे, की महात्मा गांधींच्या विचारांची बऱ्यापैकी प्रेरणा आता मिळत आहे. म्हणजे ती आहेत सुरुवातीपासून, पण ती आता नव्याने पुन्हा सर्वांसमोर येत आहे की आपण एक स्वच्छता पंधरवाडा साजरा करतो महात्मा गांधीजींच्या जन्मदिनानंतर, त्यानंतर सौजन्य सप्ताह आपण साजरा करतो. या व्यतिरिक्त सुद्धा महात्मा गांधींचे जर विचार, मूल्य, संस्कार आपल्या मुलांमध्ये जर रुजवायचे असतील तर केवळ आपण म्हणजे काय म्हणतात ना की कागदोपत्री न राहता तर मुलांकडनं प्रत्यक्ष कृतीतून ते करून घेतले पाहिजे. आणि म्हणून मी आमच्या शालेय पातळीवर, आम्ही आमच्या गावामध्ये या बाबतीत खूप सजग आहे आमची शाळा असं म्हटलं तरी चालेल, की मुलांना नुसत्या दिंडी वगैरे न काढता तर घरोघर जाऊन मुलांना आम्ही स्वच्छतेचं महत्व सांगायला प्रेरित करतो. स्वतः मुलं जाऊन साफसफाई करतात. एक आठवड्यातले 3 दिवस असे असतात की सगळी मुलं एकत्रित कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांचा डबा एक असतो आणि सर्व सरमिसळ करून सगळेजण डबा तो खातात. याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या संस्था कार्यरत आहे त्यांनी सुद्धा महात्मा गांधींची काही मूल्य रुजवण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या उपक्रमामधून, समाजाभिमुख उपक्रमामधून पुन्हा या मूल्यांचा एक पुनरुच्चार करायला हवाय, त्याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवायला हवेत. आम्ही जे शालेय पातळीवर करतो ते व्यापक रीतीने सामाजिक पातळीवर पण व्हायला हवेत. अगदी थोडक्यात सुरुवात करायची म्हटली, अगदी छोटीशी, तर ती स्वच्छतेतून होईल. कारण जे स्वच्छतेला प्रचंड महत्व गांधीजींनी दिलं होतं तसं वृक्षारोपणाला त्यांनी महत्व दिलं होतं, की आपल्याकडे आलेल्या अतिथीचं तेलाभर उरलेलं पाणी सुद्धा त्यांनी कधी वाया जाऊ दिलं आणि ते सुद्धा त्यांनी झाडाला घातलं, इतक्या छान त्यांच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. तर त्या फक्त आपण आचरणात आणून दाखवल्या पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. याच्यासाठी हे छोटे छोटे उपक्रम आपण राबवायला हवे, जे आम्ही शालेय पातळीवर आम्ही स्वतः राबवतो. वेगवेगळ्या सप्ताहाच्या निमित्ताने शासनामार्फतही ते राबवले जातात. सामाजिक पातळीवर पण त्यांचा अधिकाधिक व्यापक रीतीने विचार व्हायला हवा, खरं ही आजची गरज आहे.
1: हो खरं, आणि त्या सामाजिक पातळीवर याचा विचार व्हायला हवा आणि ती सुरुवात जर पालकांनी केली घरापासून मुलांना ते राबवण्याची तर ते खूप उत्तम कार्य होईल आणि तो उपक्रम अगदी घरातून सामाजिक रित्या तो उघडपणे होईल. ताई, आता संयुक्त कुटुंब व्यवस्थेतील स्त्रियांच्या स्थानाचा देखील आपण अभ्यास केलेला आहे, तर आजच्या काळात या विषयाकडे आपण कसे वळलात?
0: सांगायला आवडेल की माझं स्वतःचं खूप मोठं भलं मोठं 4-5 पिढ्यांचं एकत्र नांत कुटुंब आहे. या विषयाकडे वळण्याचं कारण म्हणजे की मुळात मी स्वतः संयुक्त कुटुंबामध्ये राहते आणि या विषयाशी जोडलं जाण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मी की ज्या काही विवाह समुपदेशनाच्या संस्था काही कार्यरत आहे त्यांच्याशी मी जोडलेली आहे. आणि आजच्या पॅकेजच्या जमान्यामध्ये विवाह संस्थेमध्ये फक्त देवाणघेवाण हा व्यवहार राहिलेला असताना अशा ठिकाणी खूप गरज आहे की लोकांना फक्त आई वडील, म्हणजे आई वडील घरात नको, ते वृद्धाश्रमात हवे आणि आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे, ही जी आजच्या पिढीची मानसिकता झालेली आहे त्या मानसिकतेवर उत्तर म्हणून मग आम्ही या संयुक्त कुटुंबाचा एक काय म्हणता येईल ना की त्याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून मुला मुलींचे मेळावे आयोजित करतो, विवाह समुपदेशन कार्यामधून भावी पिढीला त्याचं मार्गदर्शन करतो. आणि त्यातनं मार्गदर्शन करता करता मला असं वाटायला लागलं की आपल्या व्याख्यानातनं पण किंवा आपल्या इतर संवादात्मक कार्यक्रमांमधनं सुद्धा याचा आपण जर जास्तीत जास्त प्रचार प्रसार केला तर आजची जी विभक्त होऊन जगणारी पिढी आहे की ज्यांना आजी, आजोबा, आई, वडील, मामा, मावशी ही नाती फक्त पुस्तकात माहिती किंवा केवळ काहीतरी 2-4 संवादात्मक गोष्टींसाठी माहिती
1: आहे,
0: ती त्यांच्यामध्ये त्यांच्यात राहून त्यांच्या सोबत राहून जगण्याची त्यांना गोडी निर्माण व्हावी यासाठी म्हणून माझे प्रयत्न असतात. आणि म्हणून मी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं आजी आजोबांना बोलवणं, मामा मामींना बोलवणं, मावशींना बोलवणं असा कार्यक्रम आयोजित करत असतो.

0: ते याशिवाय तरुण मुलामुलींना पण समुपदेशन करत असते की कुटुंबाचे घटक म्हणजे आई वडील हे आहेतच, त्यासोबतच इतर नाती सुद्धा आपल्याला किती आवश्यक आहे. कारण मुळातच आपली जी भारतीय संपूर्ण कुटुंब पद्धती आहे ही मुळातच संयुक्त कुटुंब पद्धतीवर आधारलेली आहे. विभक्त कुटुंब पद्धती आजची काळाची जरी गरज असली तरी संयुक्त कुटुंब पद्धतीत आपली मुळं जोडली गेली पाहिजे, हा सर्वात महत्वाचा विचार यामागे आहे.
1: खरंच आहे ना. आणि आज ती ताई काळाची गरज सुद्धा आहे की नोकरी निमित्त बरेच जण आता मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राहायला जातात आणि मग त्यांची मुलं होतात, मग त्यांना काय नाते वगैरे त्यांना ते सुद्धा समजत नाही. आणि कधीतरी मग आपण आपल्या कुटुंबामध्ये गेलो, मग मामा कोण, मावशी कोण, आणि लांबचे नातेवाईक तर मग लांबच राहतात. पण ते खरंच आज रुजवण्याची गरज आहे प्रत्येक मुलांमध्ये. आपण जर म्हटलं तुम्ही एक प्रकारे ते समुपदेशन सुद्धा करतात, तर हा उपक्रम सुद्धा तुम्ही छान करतात ताई. आता शिक्षक आणि इतर सामाजिक कार्य सुद्धा आपण भरपूर करतात ताई, असे निरनिराळे उपक्रम आपण राबवत असतात. तर मग या भूमिका निभावताना कोणते अनुभव तुमच्या विशेष लक्षात राहतात?
0: खरी गोष्ट आहे की असे वेगवेगळे उपक्रम राबवताना येणारे अनुभव पण खरंच काही इतके रुद्ध असतात की ते आपल्याला स्वतःला सुद्धा बदलायला भाग पाडतात.
1: खरं
0: एक काटकसरीने जगता आलं पाहिजे असा एक उपक्रम मी मध्यंतरी घेतला होता. माझ्या आजूबाजूचे जे काही माझे विद्यार्थी असतील किंवा इतर कॉलनीत राहणारी जी मुलं असतील, किंवा आपण जो खर्च करतो तो अनाठायी आहे की आवश्यक आहे यातली सीमारेषा फार पुसट आहे, तर ती ओळखता आली पाहिजे. म्हणून काही मुलांना माझ्या ओळखीतल्या विद्यार्थ्यांना असं एकत्रित करून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे खर्च किती कमी करू शकता बा. मुलांनी सांगितलं की आम्हाला पॉकेट मनी मिळतो. मग म्हटलं मग तो तितका आवश्यक असतो का की जेवढा मिळाला तेवढा खर्च केला गेलाच पाहिजे? नाही, काही वेळेस नसतं म्हणे. मग म्हटलं मग ते बाजूला टाकता येतात का ते पैसे? नाही म्हणे. मग पुढचा पॉकेट मनी मिळवायच्या आम्ही तो खर्च करून टाकतो. मग असंच त्या मुलांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे हे जे पॉकेट मनीचे मिळणारे जे पैसे आहेत काही आहेत ते जर थोडे थोडे साठवून बाजूला ठेवता आले तर तेवढे बघावा आणि मला पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा येऊन भेटा. आणि खरोखर सांगते की काही मुलांनी 200, काही मुलांनी 500, काही मुलांनी 50, 100 असे गोळा केलेले होते ते पैसे. म्हटलं मग आता हे प्रत्येकाचे जमा झालेले पैसे आहेत, तर ह्यातलं तुम्ही काय कराल? काय करणार म्हणे? तुम्ही जे सांगाल ते करू म्हणे मॅडम आम्ही. मग तुमच्या कुटुंबात त्या त्या गोष्टीची काय काय गरज आहे तर ते लक्षात ठेवून तुम्ही ती गोष्ट जर घरात उपलब्ध करून दिली तर तुमची एक छोटीशी मदत होईल.
1: खरंय.
0: आणि मुलांनी खरोखर ते तसं केलं किंवा म्हणजे घरात काही वस्तू रिपेअर करायच्या होत्या, काही वस्तू आणायच्या होत्या, तर त्या आणायला आईला लगेच पैसे उपलब्ध करून दिले, तर आई वडिलांना झालेला तो आनंद होता. तर त्यातनं मुलांना काटकसरीने जगता आलं पाहिजे. आणि एक दिवस पूर्णपणे मोबाईल बंद, मोबाईल बघायचाच नाही, मोबाईलशी संबंधित कुठलीच ऍक्टिव्हिटी करायची नाही, असा एक मोबाईल बंद असा एक उपक्रम अजूनही राबवते. म्हणजे छोट्या छोट्या मुलांना गार्डनिंगची बागकामाची आवड आहे, पण मोबाईल पाहण्यामध्ये ते ती आवड जरा बाजूला पडते. तर मी आज ह्या बिया लावल्या किंवा मी आज ह्या झाडा रोपाच्या बिया किंवा झाडाच्या बिया एकत्रित केल्या, ह्या सगळ्या छोट्या गोष्टींचा आनंद त्यांना मिळतो. जो वेळ त्यांचा क्वालिटी टाइम असायला हवा तो मोबाईल मध्ये बऱ्यापैकी जातो, तर तो
1: बरोबर
0: या निमित्ताने असा सत्कारणी लागतो. तर पालकांना सुद्धा हे उपक्रम आवडतात. मी विद्यार्थ्यांना ज्यावेळेस लिहून देते की आपल्याला असा असा उपक्रम करायचा आहे, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या वहीवर सूचना स्वतः त्यांना लिहायला लावते की मी फळ्यावर लिहून देते की हे लिहा आणि घरी आईला दाखवायचंय. जरी 9वी-10वीची मुलं असली तरी अतिशय आनंदाने ते हे काम करतात की टीन एज मधल्या मुलांचे जरा प्रश्न वेगळे असतात. धड मोठे नाही आणि धड लहान
1: नाही
0: अशा मुलांना हाताळणं फार कठीण असतं. त्यांच्या कलाने घेत त्यांच्या आवडीचीच कामं त्यांना त्यांच्याच पद्धतीने द्यायची. हे उपक्रम जेव्हा राबवते त्यावेळेस मग स्वतःच्या कपड्यांना स्वतः इस्त्री करण्यापासून स्वतःचे कपडे नीट घडी करून ठेवणे, स्वतःचा युनिफॉर्म स्वतः धुवायला टाकणे, इथपर्यंतच्या गोष्टी स्वतः मुलं करतात. तर तेव्हा पालकांचा जेव्हा फीडबॅक आपल्यापर्यंत येतो, पालकांच्या प्रतिक्रिया येतात की नाही मॅडम हे असं असं खूप छान घडलं, तर त्यावेळेस होणारा आनंद फार म्हणजे शब्दातीत आहे की
1: खरंय
0: आपण छोटीशी केलेली कृती आज काहीतरी मूळ धरते. याचं नक्कीच पुढे काहीतरी छान फलित आपल्याला
1: आणि ते एक समाधानही आपल्याला मिळतं, आनंद देऊन जाते ती गोष्ट आपल्याला नक्कीच. ताई ताई तुम्ही भरपूर लेखन करतायत, आम्ही वाचलेलं सुद्धा आहे. तर ही लेखनाची आवड तुमच्यामध्ये कशी निर्माण झाली? कविता आणि प्रासंगिक लेखनातून आपण नेमकं काय व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात?
0: लेखनाची आवड ही अर्थातच वाचनातून निर्माण झाली की म्हणजे प्रत्येक वाचकाला लिहिता येतच असं नाही, पण मला हळूहळू कळलं की मी थोडस छानसं ललित लिहू शकते. कुठलाही प्रसंग असला तर मी त्याला एका असंच गद्य पद्यात्मक भाषेतनं व्यक्त करू शकते. हे मला म्हणजे मी लहानपणी असे छोटे छोटे ग्रीटिंग कार्ड म्हणा, काही भेटकार्ड म्हणा, ज्या काळामध्ये मोबाईलवर नुसते मेसेज फॉरवर्ड करायचा जमाना नव्हता, त्या काळापासून मग असं भेटकार्डांवर
1: खूप चांगला जमाना होता तेव्हा.
0: तर त्या काळात

असं असं लिहित होते तर तेव्हा कळलं की नाही आपण काहीतरी छान लिहू शकतो. मग काहीतरी कविता स्फुरत जायच्या त्या कुठेतरी लिहून ठेवायची. मग ही गोष्ट माझ्या आजीच्या लक्षात आली की तुला हे जे छान जमतं ना लिहायला ते तू एका वहीवर लिहून ठेव. जा हळूहळू वहीची पानं भरायला लागली. मग आजीने ते संकलित करून ठेवलं. मग एखाद्या प्रसंगावरच ललित असेल, एखाद्या प्रसंगावरचं भाषण असेल, मग कळलं की आपल्याला आपला लिखाणाचा पिंड आहे आणि आपण ही कला जोपासली पाहिजे. मग अधिकाधिक वाचत गेले. मग मराठी साहित्य तर प्रचंड समृद्ध आहे की म्हणजे जी ए कुलकर्णींपासून गोणी दांडेकरांपासून तर शांता शेळके असतील, इंदिरा संत असतील, ह्यांच्या पुस्तकांनी

0: कला जोपासली पाहिजे. मग अधिकाधिक वाचत गेले मग मराठी साहित्य तर प्रचंड समृद्ध आहे की म्हणजे जी ए कुलकर्णींपासून गोणी दांडेकरांपासून तर शांता शेळके असतील, इंदिरा संत असतील, ह्यांच्या पुस्तकांनी प्रचंड समृद्ध केलं आणि वाचनाच्या आवडीतनं लेखनाची आवड निर्माण झाली आणि प्रासंगिक लिहायला लागले. मग हळूहळू स्त्रियांचे प्रश्न कवितेतनं, स्त्रियांच्या समस्या ललित लेखातनं, कधी गद्यातनं पद्यातनं मांडू लागले. मग काही शैक्षणिक प्रवाहावर थोडस लिहू लागले की नाही, शिक्षण क्षेत्रामध्ये पण बऱ्यापैकी अनेक बदलांची गरज आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आजच्या काळानुरूप घडवून आणण्याची आणि बदल करून घेण्याची गरज आहे. आजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, आजच्या विद्यार्थ्यांचं उपयोजित शिक्षण वेगळं आहे. फार पूर्वीचा पॅटर्न वेगळा होता, आपली पिढी शिकली तो पॅटर्न वेगळा होता मधल्या काळातला आणि आत्ताच्या काळात येणारी आव्हानं वेगळी आहेत.
1: आताची पिढी ही पूर्णपणे वेगळी आहे
0: अगदी पूर्ण टेक्नोसेव्ही पिढी आहे. आपण त्यांच्या बरोबरीने आपल्याला जर बदल करायचा असेल तर लेखनाशिवाय, लेखना इतकं दुधारी शस्त्र नाही असं मला वाटतं. आणि म्हणून ही लेखनाची आवड जोपासत गेले आणि प्रासंगिक लिहित गेले, विद्यार्थ्यांशी जुळणारं, स्त्रियांशी जुळणारं असं लिहित गेले.
1: खूप छान, तुम्ही तुमचा अनुभवही सांगितलाय. आता सर्वोत्कृष्ट व्याख्याती हा सन्मान तुम्हाला मिळालाय, मग तो सन्मान मिळाल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या कशा वाढल्या?
0: म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी करण्यात येणारा जो प्रयत्नांचा प्रवास असतो ना तो सोपा वाटतो, पण ते प्रयत्न एकदा यशस्वी झाल्यानंतर ते स्थान टिकवणं खरोखर जबाबदारीचं आणि म्हणजे त्या ठिकाणी त्याला न्याय देता येईल इथपर्यंत आपलं कार्य असायला हवं असं मला वाटतं. त्यामुळं आपल्याकडून समाजविघातक इतर गोष्टींना खतपाणी घातलं जाईल असं आपल्याकडनं बोललं जाणार नाही याची तर पुरेपूर दक्षता घेते. आपला मुद्दा मांडणं आणि रेटून सांगणं यातला फरक मी लक्षात ठेवते. समाजातल्या इतर घटकांना आपल्याशी जोडून घेताना मी ज्यांच्या समोर व्याख्यान देणार आहे त्यांना माझी मतं पटतीलच असं नाही, त्यातनं काही विघातक किंवा इतर काय म्हणतात विद्रोही विचारांना खतपाणी मिळणार नाही याची काळजी मात्र मी पुरेपूर घेते.
1: तो मिळेपर्यंतचा प्रवास हा सोपा असतो, पण त्यानंतर समाजाच्या आशा आकांक्षा अपेक्षा आपल्याबद्दल वाढत जातात आणि त्याची विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते, ही खरी गोष्ट आहे. ताई, आता मुलांचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये आपण खूप मोठं मोलाचं कार्य करता आहात. ताई, तर आता प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतो आपण असं म्हणतो, तो फक्त ओळखता आला पाहिजे. तर आजच्या महिलांनी स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावं असं तुम्हाला वाटतं?
0: प्रत्येक महिला ही स्वतंत्र विद्यापीठ आहे असं मी समजते, कारण कुणाला उत्तम भरतकाम येतं, कुणाला उत्तम स्वयंपाक करता येतो, कुणाला उत्तम घर सजवता येतं, तर कुणाला उत्तम असं लेखन करता येतं, कुणी आपल्या नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये आपलं जे काय ते बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतं, आपलं जे काय उत्तम असेल ते आपण समोरच्यापर्यंत देत असतो. तर यासोबतच प्रत्येकीने आपली थोडीशी आवड सुद्धा जपली पाहिजे. नीटनेट राहणं कोणाला आवडत नाही, प्रत्येकीला आवडतं, पण मग त्यातनं वेळ काढता येत नाही. तर वेळ काढता येत नाही ही सबब मात्र खोटी आहे. आपल्या पुरता वेळ काढता आलाच पाहिजे, कारण आपण स्वतःला वेळ देऊ तेव्हा कुटुंबाला वेळ देऊ आणि थोडंफार आपलं वाचन लेखन बहुश्रुतता आपली असली पाहिजे की आपण चार छान गोष्टी ऐकल्या पाहिजे, चार छान गोष्टी आपल्याकडनं दुसरीकडे सांगितल्या गेल्या पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा म्हणजे बायकांचा जो गॉसिपिंगचा गुणधर्म आहे तो मात्र बायकांनी टाळायला पाहिजे असं मला मनस्वी वाटतं, कारण काय की त्यातनं निष्पन्न काहीच होत नाही, फक्त आपल्या वेळेचा अपव्यय होतो. हा, पण गॉसिपिंग कसं असलं पाहिजे, आज नवीन काय आहे, म्हणजे कुठं काही प्रदर्शन लागलंय का, कुठं काही व्याख्यान आहे का, कुठं काही आपल्याला चार ठिकाणी चांगल्या ठिकाणी जाता येणार आहे का, किंवा आपण आपला वेळ फक्त निसर्गाच्या सान्निध्यात घालवणार आहोत का, ह्या गोष्टींचं असलं ना तर ते तितकं उत्तमच आहे. आणि एवढंच नव्हे तर एकमेकींना समजून घेणं हा सुद्धा खूप महत्वाचा आपल्या सर्वांगीण विकासासाठीचा, व्यक्तिमत्व विकासासाठीचा सर्वात महत्वाचा भाग असं मी मानते की घरात येणाऱ्या काम करणाऱ्या आपल्या ज्या गृहसखी आहेत की ज्या आपल्या मदतीस येतात, किंवा आपण आपल्या क्षेत्रात जिथं काम करतो तिथं आपल्या सभोवताली असणार त्या एकमेकींना समजून घेणं हा सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वात महत्वाचा गुण असला पाहिजे, की जेणेकरून आपल्याविषयी जे चुकलंय तिथं सांगितलंच गेलं पाहिजे, पण ते सांगण्याची सुद्धा पद्धत असायला हवी, ती सकारात्मक असायला हवी असं मला वाटतं. की आपण समोरच्याची चूक दाखवून दिली गेली पाहिजे, पण ती चूक दाखवताना किंवा त्या व्यक्तीतला दोष दाखवताना, ती उणीव दाखवताना, ती व्यक्ती त्यातनं हर्ट न होता, त्यातनं दुखावली न जाता त्या व्यक्तीला तिची चूक तर कळली पाहिजे आणि ती सुधारण्याची तिला प्रेरणा सुद्धा त्यातनं मिळाली पाहिजे. दुर्लक्ष होईल असं वागता कामा नये त्या व्यक्तीने, अशा पद्धतीने सांगितलं गेलं पाहिजे. हा सुद्धा आपल्या सर्वांगीण विकासाचा म्हणजे व्यक्तिमत्व विकासाचा एक पैलू असायला हवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाचन लेखन आणि ऐकणं.
1: नक्कीच ताई, आपल्यामध्ये जे कलागुण आहे ते जोपासा सुद्धा आणि त्यासोबतच

0: वाचन लेखन आणि श्रवण
1: yes.
0: हे सुद्धा करा. हे सर्वांगीण विकासाचा हा एक सुद्धा छान मार्ग आहे. आता ते जाता जाता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते. वनिता मंडळ कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व मैत्रिणींसाठी आणि श्रोत्यांसाठी, विशेषतः विद्यार्थिनी, महिला आणि पालकांसाठी आपला प्रेरणादायी संदेश काय असेल?
1: हेच सांगेन की प्रत्येक स्त्रीमध्ये एक अष्टभुजा नारायणी आहे. प्रत्येक स्त्री सगळ्या गुणांचा एक समुच्चय आहे. फक्त ओळखता येणं, आपल्या क्षमता काय आहेत, आपल्या मर्यादा काय आहेत, त्यामध्ये आपण काय उत्तम करू शकतो हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ओळखता येण्यासाठी काही आपल्याला खूप असं सायन्स सायंटिफिक टेस्ट देण्याची गरज नाही, पण मी हे काम कितपत चांगलं करू शकते याची एक मर्यादा जर आपली आपल्याला कळली तर आपण उत्तम पद्धतीने ते काम करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे विशेषतः आजकालच्या विद्यार्थिनींनी फक्त म्हणजे डिग्री घेण्यापुरता नव्हे, पदवीच मिळवली पाहिजे आणि त्या पदवीपर्यंतच शिक्षण उत्तम घेण्यापुरता नव्हे तर अनेक अशा स्पर्धा परीक्षा आहेत, अनेक अशी व्यक्तिमत्व विकास घडवणारी जे पैलू आहेत त्यावर अधिक जर आपण आपला वेळ खर्च केला तर आपल्या सर्वांगीण विकासाचा तर म्हणजे पाया रचला जातोच, शिवाय आपल्याला पुढे अर्थार्जनाच्या, रोजगाराच्या उत्तम संधी सुद्धा प्राप्त होतात. त्यामुळं पठडीत न राहता आपण पठडी बाहेर जाऊन सुद्धा आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व ओळखण्यासाठी आपले स्वतःचे प्रयत्न करायला हवे आणि त्याच्यासाठी वाचनाची कास धरायला हवी हे मी नक्कीच सांगेन.
0: नक्कीच ताई, खूप छान संदेश तुम्ही आज या समाजाला दिलेला आहे. आपल्या श्रोत्यांना, भगिनींना, तरुणींना, तरुणांना किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा हा संदेश आपला प्रेरणादायी ठरणारच आहे. खूप छान ताई, तुम्ही आपल्या सगळ्या या प्रवासाबद्दल छान माहिती सविस्तरपणे आमच्याशी संवाद साधला आहे. ज्ञान देणारा शिक्षक, संस्कार रुजवणारा मार्गदर्शक, प्रभावी वक्ता, संवेदनशील लेखिका आणि आकाशवाणीशी घट्ट नातं जपणाऱ्या अशा व्यक्तिमत्व म्हणून कामिनी सुनील अमृतकर यांचा प्रेरणादायी प्रवास आज आपण जाणून घेतलात. त्यांच्या अनुभवातून प्रत्येकाला काही ना काही शिकण्यासारखं नक्कीच मिळालं असेल. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ देऊन ताई आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपले प्रेरणादायी विचार आम्हा सर्वांशी मनमोकळा संवाद त्या साधला आणि त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचाली सुद्धा खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, आताच आपण शिक्षण, साहित्य आणि प्रसार माध्यम या सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.

0: सखींनो, आज 18 जुलै लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृती दिन. त्यानिमित्त त्यांच्या जीवन कार्याचा आणि सामाजिक योगदानाचा वेध घेणारे विचार आता आपण ऐकूया. मैत्रिणींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी संगीता रत्न पारखे यांचं भाषण.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आज 18 जुलै 2026 आजच्या दिवसाचे विशेष महत्व आहे. ते कोणते बरे? तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तसेच श्रमिक दलितांच्या चळवळीत मोलाचे योगदान देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृती दिन. 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव जिल्हा सांगली येथे जन्म झालेल्या अण्णाभाऊंना जाती व्यवस्थेमुळे खूप हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या. याच जाती व्यवस्थेच्या चटक्याने त्यांना अवघे 1.5 दिवस शाळेत शिक्षण मिळाले, पण समाज या शाळेने त्यांना जगण्याचं तत्वज्ञान शिकवलं. आपल्या लेखणीतून कष्टकरी सर्वहारा उपेक्षित वर्गाच्या वेदना जगासमोर मांडल्या. कथासंग्रह, कादंबरी, नाटके, लोकनाट्य, शाहिरी लेखन, चित्रपट असे विविध प्रकारचे साहित्य त्यांच्या लेखणीतून बाहेर पडले, म्हणून त्यांना साहित्य सम्राट अशा नावाने सुद्धा ओळखले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

थोडक्यात साहित्य, लोककला आणि संघर्ष यांचा संगम म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 18 जुलै 1969 रोजी निधन झाले होते. त्यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्रीनायिका या विषयावर आज बोलणार आहे. अण्णाभाऊ साठे आपल्या लेखनात एके ठिकाणी म्हणतात, माझी जीवनावर फार निष्ठा आहे, स्त्री शक्ती महान आहे, जगताना व जगाला जीवनात जगवताना त्यांच्यावर हे जग चालतो आणि त्यांची झुंज व यशावर माझा विश्वास आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्री नायिका या वचनाला अक्षरशः जागतात. स्त्रीने कसे असावे याचे ठोकताळे समाज मनाने ठरवलेले असतात. ते कालही ठरवले होते, आजही आहे, मात्र अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्री नायिका या ठरवलेपणाला व साचेबद्धपणाला अलगद नाकारत स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. तसेच या सर्व नायिका भारतीय संस्कृतीची मूल्य जीवापाड जपणाऱ्या आहे. नीतिमत्तेसाठी, घरच्या इज्जतीसाठी त्या मरणाला कवटाळायला तयार आहेत. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यामधील स्त्री नायिका वाचल्यानंतर त्यांचे महत्व, अस्मिता व स्वातंत्र्यासाठी झिजणाऱ्या त्या मन भारावून टाकतात. या अनोख्या नायिकांचे जीवन, विचार आणि कृती मनाला थक्क करतात. आपल्या कुटुंबातील दुःख, दारिद्र्य डोक्यावर घेऊन वाट्याला आलेल्या परिस्थितीचा सामना करताना दिसून येतात. वारणेच्या खोऱ्यात या कादंबरीतील नायिका मंगला अतिशय स्वाभिमानी, स्पष्ट वक्ती आणि अन्यायाविरुद्ध बंड करणारी ही नायिका शोषितांच्या हक्कासाठी लढते. वैजंताच्या माध्यमातूनही तमाशातील स्त्रिया आपल्या चारित्र्याचे कसे जतन करतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. तिच्यामध्ये स्वतःचे पावित्र्य जपणारे आणि मानवी मूल्यांवर प्रेम करणारे एक कणखर व्यक्तिमत्व दिसून येते. तमाशातील स्त्रिया देखील माणूस असतात. त्यांच्याकडे केवळ भोग वस्तू म्हणून पाहू नये, त्या शीलवान, चारित्र्यवान असून जगण्यासाठी कशा धडपडतात याचे रेखाटन अण्णाभाऊ साठे यांनी वैजंताच्या माध्यमातून केले आहे. आवडी कादंबरीतून अण्णाभाऊ साठे पुरुष प्रधानता अधोरेखित करतात. आवडीच्या माध्यमातून विवाहासारख्या महत्वाच्या प्रसंगीही स्त्रियांचे मत विचारात घेतले जात नाही, त्यामुळे अनेकदा त्यांची फसवणूक होते. स्त्रियांनी अशी झालेली फसवणूक निमूटपणे सहन न करता त्याविरुद्ध बंड करून उठावे व आपल्या आवडीनुसार जीवनसाथीची निवड करून सुखाचा संसार करावा हा संदेश देताना दिसून येतात. आवडीचा सख्खा भाऊ नागोजी याने आवडीची अशीच फसवणूक करून तिचे लग्न केले होते. तिच्या नवऱ्याला फेफरे येतात ही गोष्ट आवडीपासून लपवून ठेवली जाते, पण आवडीला जेव्हा हे समजते तेव्हा ती खूप दुःखी होते व आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करते व सुखाचा संसार करते. परंतु आवडीचा सख्खा भाऊ नागोजी आवडीचा खून करतो. त्याला 12 वर्षाची शिक्षा होते. शिक्षा भोगून आल्यावर आवडीचा प्रियकर धनाजी हा नागोजीचाच खून करतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे आवडी जातीपातीच्या भिंती ओलांडून प्रेम करणाऱ्या आणि स्वतःच्या बळी देणाऱ्या या नायिकेचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रेरणादायी आहे. भावाने केलेला अन्याय उपेक्षा सहन करत नाही. अन्यायी पुरुषसत्ताक व्यवस्थेला विरोध करण्याचे धाडस नायिकांच्या माध्यमातून दाखवतात. चित्रा या कादंबरीतील चित्रा परिस्थितीवर मात करीत स्वाभिमानाने जगणारी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी झटणारी स्त्री अत्यंत संवेदनशील आणि कणखर असे पात्र आहे. चित्राची मोठी बहीण सोना हिला तिचा सख्खा मामा वेश्या व्यवसायात ढकलतो व नंतर चित्रालाही तिच्याकडे सोडतो. गरिबीने, परिस्थितीने हतबल झालेल्या चित्राची फसवणूक होते, पण सोना चित्राला आपल्यासारखे जीवन जगायला लागू नये म्हणून अथक प्रयत्न करते. शेवटी चित्रा स्वतंत्र विचाराने आपला मार्ग शोधते व कष्टमय जीवन जगून चारित्र्य संपन्न आयुष्याची निवड करते. एक सुंदर पण दुर्दैवी विधवेची कहाणी म्हणजे

चंदनला झोपडपट्टीतील क्रूर वासनेने बरबटलेल्या पुरुषशाहीला कसे तोंड द्यावे लागते या सर्व परिस्थितीला धैर्याने सामोरे जात आपले जीवन बदलण्यासाठी ती प्रयत्न करते. डॉक्टर जयवंतांच्या मदतीने ती यात यशस्वी होते. यातून चंदनचे शौर्य आपल्याला दिसून येते. दुर्गा या नायिकेच्या माध्यमातून मानसिक विकृतीचे वर्णन करताना दिसून येतात. दुर्गाच्या रूपाने एक धाडसी व आपल्या अब्रूची रक्षण करणाऱ्या मुलीचे रेखाटन त्यांनी केले आहे. एकूणच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्री एक गुलाम उपभोग्य वस्तू पुरुषांच्या मनमानीला प्रतिसाद देणारी नसून ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेली स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगू पाहणारी पुरुष प्रधान संस्कृतीला जुगारून पावित्र्य नीतिमत्ता जपणारी स्त्री आहे. स्त्री ही राष्ट्राची अर्धी शक्ती असून पुरुषांप्रमाणेच तिला समान अधिकार मिळाले पाहिजे असा विचार अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अण्णाभाऊंच्या 35 कादंबऱ्यांपैकी 16 कादंबऱ्या या नायिका प्रधान आहेत. गाव कुसा बाहेरील व आतील स्त्री जीवनाचा संघर्ष समस्या त्यांनी ठळकपणे आपल्या स्त्री प्रधान कादंबरीतून मांडल्या. त्यांच्या विचारात स्त्री ही माणूस आहे आणि म्हणून त्यांना जिथे जशी स्त्री दिसली ती त्यांनी आपल्या साहित्यातून चितारली. त्यांच्या नायिका दुर्दम्य साहसी आहे. आत्मनिर्भरता हा गुण त्यांच्या प्रत्येक नायिकेत दिसतो. मग ती चित्र असो वैजयंता व दुर्गा, त्या कुटुंब वसल पुरोग्रामी विचारांच्या स्वाभिमानाने जगणाऱ्या व दुसऱ्यांना जगवण्याची हिंमत देणाऱ्या आहेत. मानवतावाद व समानता ही स्त्रीवादाची दोन वैशिष्ट्ये त्यांच्या साहित्यातील नायिकांमध्ये दिसतात. मैत्रिणींनो, आजच्या स्त्रियांच्या असुरक्षिततेची अन्याय सहन करीत जगण्याची व तो सहन होईनासा झाला की परिस्थितीला शरण जाऊन लेकरा बाळांसह आपले जीवन संपवण्याच्या घटना रोज पेपरमध्ये वाचायला मिळतात. अशा वेळेला अण्णांनी 60-70च्या दशकात आपल्या नायिकांची जी प्रेरणादायक प्रतिमा निर्माण केली ती स्त्री जातीला अभिमानास्पदच आहे. मैत्रिणींनो, अण्णांच्या नायिका अशिक्षित काही अल्पशिक्षित आहे तरी स्वसामर्थ्याची जाणीव त्यांच्यात आहे. स्वतःला सिद्ध करण्याचे धाडस त्या दाखवतात. शील रक्षणासाठी वाटेल त्या दिव्याला सामोरे जातात. त्यांच्या काही नायिका पाटील इनामदार यांच्या कन्या आहे, काही मांग रामोशाच्या मुली आहेत, दुर्गासारखी नायिका भटक्या जमातीतील आहे, काही सामान्य स्त्रिया तर काही क्रांतिकार्यात सहभागी होणाऱ्या तर काही वीरांगणा आहेत, त्या करारी व बाणेदार आहेत. एकंदरीत त्यांच्या सगळ्या स्त्री प्रधान कादंबऱ्यांमधल्या नायिका संघर्षशील प्रेरणादायी असल्या तरी त्या एकाच स्तर गट किंवा समाजातील नाही. या स्त्रिया ही माणूस आहे, त्यांनाही भावना आहे, मन आहे, याची शून्य जाणीव असलेले लोक या नायिकांच्या आयुष्यातील खलनायक आहेत. हेच आणि याच स्वभाव दोषांचे खलनायक आजच्या स्त्रीचेही दुःख आहे. मैत्रिणींनो, अण्णाभाऊंच्या समकालीन साहित्यामध्ये स्त्री प्रतिमा ही प्रेयसी साच्यातच अडकलेली. मात्र अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील स्त्री नायिकेने या प्रतिमेला आवाहन देत समकालीन स्त्रियांचे वास्तव उभे केले आहे. त्यांच्या साहित्यातील नायिका आजही आपल्याला जागोजागी दिसतील. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये या नायिकांनी जे दुःख सहन केले, जो संघर्ष केला, ते सारे काही जित्या जागत्या स्त्रिया सहन करत असतात. अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायिका नुसत्या कादंबरीमध्येच नाही तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील माझी मैना ही जी प्रतिमा आहे ती प्रतिमा त्यांच्या शाहिरीतील अजरामर नायक आहे. मात्र प्रतिमाच वास्तवतेला जिवंत करते. हे जे जिवंतपण आहे तेच अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील नायकांचे वास्तव आहे. मैत्रिणींनो, अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण स्त्री वर्गाचा आदर केला आहे.
त्यांनी त्यांच्या साहित्यातून स्त्रियांना सत्यतेने दाखवले आहे।

0: ज्या सद्गुणी जीवनाला महत्व देतात आणि ज्या प्रतिकूल परिस्थितीतही कुटुंबासाठी कमाई करण्यात न डगमगता कुटुंबाचा मोठा आधार बनतात. जीवनात पुढे जाताना त्या आपल्या वागणुकीतून समाजात मानवी कल्याणाचे सूत्र रुजवतात. जगा, पालनपोषण करा आणि इतरांना जगू द्या. कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी ती स्वाभिमानाने आणि कष्टाने आपले जीवन जगत आहे. तिच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सहजपणे सांभाळते. तिला माहित आहे की संकट माणसाला अधिकाधिक मजबूत करण्यासाठीच येते आणि याच विचाराने ती त्याचा सामना करण्यास नेहमी तयार असते. जेव्हा एकटीने कमावताना तिला कोणत्याही पुरुषाचा आधार नसतो तेव्हा ती वाईट शक्तींशी लढते आणि त्यांना आपल्या मार्गातून पळवून लावते. म्हणूनच असे म्हणता येईल की अण्णाभाऊ साठे यांचे स्त्री साहित्य हे सुवर्ण यशाची संपत्ती आहे. आजही अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायिका या स्त्रियांमध्ये जिवंत आहे. त्यांचे जगणे खूप वर्षांआधी अण्णाभाऊंनी आपल्या कादंबऱ्यात जिवंत करून ठेवले आहे असे वाटते. या नायिका केवळ कथानकाचा भाग नसून सामाजिक परिवर्तनाच्या वाहक आहे. त्यांनी स्त्रीला स्वातंत्र्य, आत्मविश्वास, संघर्ष यांचे प्रतीक म्हणून साकारले. त्यामुळे त्यांच्या स्त्री व्यक्तिरेखा आजही प्रेरणादायी आणि समकालीन वाटतात. अशा लोकशाहीर व साहित्य रत्नाला स्मृती दिनानिमित्त माझे त्रिवार अभिवादन. धन्यवाद.
1: सखींनो, आताच आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी संगीता रत्नपारखे यांचं भाषण ऐकलं.

0: मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ आता इथेच संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता अनुमती घेतेय. पुन्हा भेटूच नवनवीन विषयासह. तोपर्यंत सकारात्मकतेची कास धरा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ. ऐकूया एक गाणं.

श्रोते हो, आत्ताच आपण उबंटू या चित्रपटातून अजित परब आणि मुग्धा वैशंपायन यांनी गायलेलं गीत ऐकलं. गीतकार होते कौशली नामदार. या गीताबरोबरच वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: ब्रँड 101.5 मेगाहर्ट्झ वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
1: पता दस्तूर नगर MIDC रोड अमरावती.
0: श्रोते हो आकाशवाणी हे अमरावती केंद्र आहे. दुपारचा 1 वाजला आहे आणि आता आस्वाद घेऊयात विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा.

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक। उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया। भारताची पीव्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल। आणि महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांना क्रिकेट विश्वाची आदरांजली। आता बातम्या विस्तारानं। भारतात खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं। भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12:05 हे प्रक्षेपक रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं। स्कायरूट एरोस्पेस ही अंतराळ क्षेत्रातली भारतीय कंपनी आहे। या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशातच झाली असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे। या प्रक्षेपक रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होईल। हे रॉकेट अत्यंत वेगवान आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशानं तयार केलं आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर सरकारने उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे। या बैठकीत सरकार सर्व राजकीय पक्षांना या अधिवेशनाची कार्यवाही सुरळीत चालण्यासाठी सहकार्याचं आवाहन करेल। दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे। या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा आणि अनेक विधेयकं पारित होण्याची शक्यता आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून 25 तारखेपर्यंत मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानियाच्या राजकीय दौऱ्यावर जाणार आहेत। हा मोल्दोवा आणि उत्तर मॅसेडोनिया इथं कोणत्याही भारतीय राष्ट्रपतींचा हा पहिला राजकीय दौरा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांची संयुक्त पद्धतीनं पायाउभारणी होत आहे। या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 246 किलोमीटर लांबीच्या पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेचा हा पहिला टप्पा आहे। हडपसर आणि

दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानच्या 54 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांची यात समावेश आहे. या कामांना 4 वर्षात पूर्ण करण्याचा सरकारचा मानस असून या विकास कामांमुळे दळणवळणात सुधारणा, प्रवासाच्या वेळेत बचत आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. शिवाय पुण्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालनाही मिळणार आहे. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील यावेळी उपस्थित असतील. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील SIR म्हणजेच मतदार यादी पुनरीक्षणला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलै ऐवजी येत्या 8 ऑगस्ट पर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबर पर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी नवी दिल्लीत जंतरमंतर इथं बेमुदत उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. वांगचूक यांच्या उपोषणाचा आज 21वा दिवस होता. उपोषणामुळे वांगचूक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी सांगितलं. वांगचूक हे शुद्धीवर असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चारू बांबा यांनी दिली. दरम्यान दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना जंतरमंतर इथल्या आंदोलन स्थळावरून हटवल्यानंतर काही वेळातच काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. हे आंदोलन यापुढेही सुरूच राहील असं दिपके यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी वांगचूक यांना धक्काबुक्की केली तसंच आंदोलकांनाही मारहाण केली असा आरोपही दिपके यांनी केला आहे. उपोषणाला सुरुवात केल्यानंतर दिपके यांनी आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशननं देखील हे आंदोलन सुरूच राहील असं म्हटलं आहे. संघटनेच्या वतीनं 3 विद्यार्थी आंदोलनकर्त्यांनी आपलं बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धारही केला आहे. संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनादरम्यान 20 जुलै रोजीचा नियोजित संसद मार्चही ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचंही आंदोलकांनी सांगितलं. अमेरिकेने काल रात्री इराणवर पुन्हा हवाई हल्ले केले. दोन्ही देशांमधील शांतता करार मोडल्यानंतर सलग 7व्या दिवशी हे हल्ले करण्यात आले आहेत. इराणची लष्करी क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आले आहेत. काल रात्री इराणमधील बंदर अब्बास आणि सिरिक या दक्षिण बंदरांच्या शहरांमध्ये अनेक स्फोट झाल्याचं वृत्त इराणी प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. तसंच स्टेट ऑफ होर्मुझ या आंतरराष्ट्रीय जलमार्गावर 2 तेल टँकर्सना सुरुंग लागल्यानं त्यांचे स्फोट झाल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉप्सनं केला आहे. पण अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने हा दावा फेटाळून लावला आहे. दुसरीकडे इराणने जॉर्डन आणि कुवेत इथल्या अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोननं हल्ला केल्याचा दावा इराणच्या लष्करानं केला आहे. इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेत यात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. नुसरत निर्वासित छावणीतील शावदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत PV सिंधूनं धडक मारली आहे. उपांत्य फेरीत सिंधूनं चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत 4थ्या स्थानावर असलेल्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम 21-19 असा फरकानं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशी आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं. दुसरा उपांत्य सामना जपानची अकाने यामागुची आणि इंडोनेशियाची पुत्री कुसुमा वरदान

यांच्यात होणार असून त्यात जिंकणाऱ्या खेळाडूशी उद्या सिंधूचा सामना विजेतेपदासाठी होईल. अष्टपैलूत्व, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, असामान्य नेतृत्व गुण अशा प्रतिभांमुळे क्रिकेट विश्वात आदरणीय असलेले वेस्ट इंडिज क्रिकेटचे युगप्रवर्तक सर गारफील्ड अर्थात गॅरी सोबर्स यांचं काल वयाच्या 89व्या वर्षी श्वसनाच्या आजारामुळे निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. विविध क्रीडापटूंनी आणि इतर मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. क्रिकेट विश्वानं आपला एक अत्यंत तेजस्वी तारा गमावला आहे. ते एक विराज अष्टपैलू खेळाडू होते. त्यांच्या उत्कृष्टतेचा वारसा अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहणारा आहे अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवर सोबर्स यांना आदरांजली वाहिली आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक प्राधिकरणानेही सोबर्स यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सोबर्स यांचं क्रिकेटसाठीचं अनन्यसाधारण योगदान भविष्यात अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणा स्रोत राहील. ते अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते असंही बीसीसीआयनं समाज माध्यमांवर म्हटलं आहे. ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सोबर्स यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघानं कप्तान रोस्टन चेज आणि शाई होप तसंच महिला क्रिकेटच्या कर्णधार हेलेन मॅथ्यूज यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या खेळाची गुणवत्ता पुढच्या पिढ्यांना नेहमीच मार्गदर्शन करत राहील असं त्यांनी म्हटलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचू यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. भारताची पीव्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. आणि महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांना क्रिकेट विश्वाची आदरांजली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: एफएम 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: आपले घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
1: पता: दस्तूर नगर, MIDC रोड, अमरावती.
0: FM 101.5 मेगाहर्ट्जवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. ठीक 3 वाजता आहेत. प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई.

आकाशवाणी मुंबई, तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी। पुण्यात तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकास कामांची केंद्रीय महामार्ग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पायाभरणी। बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया। आणि भारताची PV सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल। भारतात खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं। भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12:05 हे प्रक्षेपक रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं। स्कायरूट एरोस्पेस या भारतीय कंपनीनं हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलं असून कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली। देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम वन असं ठेवलं आहे। या प्रक्षेपक रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण झाली। हे रॉकेट अत्यंत वेगवान आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशानं तयार केलं गेलंय। विक्रम वनच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय। हे ऐतिहासिक यश भारताच्या अंतराळ क्षेत्राच्या वाटचालीतल्या एका नव्या अध्यायाचा प्रारंभ असून अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्राच्या वाढत्या क्षमतेची प्रचिती देणारा आहे असं त्यांनी म्हटलंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं। हे ऐतिहासिक यश देशातल्या युवा वर्गाला नवोन्मेषात योगदान देण्यासाठी प्रेरणा देईल असं त्यांनी म्हटलं आहे। त्यांनी विक्रम वनच्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे। भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटलंय। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकास कामांची संयुक्त पद्धतीनं पायाभरणी होत आहे। या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 246 किलोमीटर लांबीच्या पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा हा पहिला टप्पा असेल। हडपसर आणि यवत दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानचा 54 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांचाही यात समावेश आहे। या विकास कामांमुळे दळणवळणात सुधारणा, प्रवासाच्या वेळेत बचत आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे। शिवाय पुण्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळेल। नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते। बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यावर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय। सरकारनं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना केली आहे। तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र किंवा कृषी

विज्ञान केंद्र, महाबीज यांचा प्रतिनिधी, संबंधित कृषी अधिकारी यांचा समावेश करण्यात आलाय. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी आणि विक्रेत्यांना तपासणीवेळी उपस्थित राहणं बंधनकारक असेल. एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या 100 पेक्षा जास्त असल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करायची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं समित्या गठीत करण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. अधिवेशनाचं कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन या बैठकीत सरकारतर्फे केलं जाईल. दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबद्दल चर्चा करण्यात आली. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. पालघरमधल्या वाढवण बंदराजवळ जागतिक दर्जाची कृषी बाजारपेठ उभारण्याच्या राज्य सरकारच्या योजनेचं महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केलंय. मात्र भारताला कांदा व्यापारात जगात अग्रेसर राष्ट्र बनवण्यासाठी नाशिकचा राष्ट्रीय कांदा निर्यात केंद्र म्हणूनही विकास करावा अशी मागणी महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेनं केली. देशाची कांदा राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकचा भारताच्या कांदा उत्पादन, व्यापार आणि निर्यातीत मोठा वाटा आहे. त्यामुळे वाढवण बंदराशी जोडलेलं एक विशेष निर्यात केंद्र म्हणून नाशिकचा विकास केला जावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. गेले 20 दिवस केलेल्या उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं. वांगचुक यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या अधीक्षकांनी दिली आहे. वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर काही वेळातच काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशननं हे आंदोलन सुरूच राहील असं म्हटलं असून संघटनेच्या 3 विद्यार्थी आंदोलनकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरूच ठेवायचा निर्णय जाहीर केलाय. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी येत्या सोमवारी संसदेवर मोर्चा काढायचा निर्धारही कायम असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय. सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हलवण्याच्या कारवाईवर अनेक विरोधी पक्षांनी टीका केली. या देशात शांततापूर्ण आंदोलनं देखील करू दिली जात नाहीत, बळाचा वापर करून लोकशाही मोडीत काढली जाते आणि संपूर्ण जग हे पाहतंय अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केंद्र सरकारची भूमिका बेजबाबदार असल्याचं म्हटलंय. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी मूकदर्शक बनलं असल्याची टीका त्यांनी केली. सोनम वांगचुक यांचा आवाज केवळ त्यांचा स्वतःपुरता मर्यादित नाही तर तो देशभरातल्या युवा वर्गाचा तसंच नीट पेपरफुटी प्रकरणातल्या पीडितांचा आवाज असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. शेतीसाठी पाणी आणि खतांचा वापर मर्यादित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर करता येईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. पिकाला होणाऱ्या रोगांची पूर्वकल्पना एआय तसंच ड्रोनच्या वापरामुळे येऊ शकते असं सांगून विदर्भात ऊस आणि संत्र शेतीसाठी असा वापर केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा झाल्याची माहिती त्यांनी दिली. नागपूरच्या कृषी विकास प्रतिष्ठानच्या डॉक्टर सी डी माई पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पीव्ही सिंधूनं धडक मारले. उपांत्य फेरीत सिंधूनं चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम 21-19 अशा फरकानं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशा आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घ्यायचा निर्णय घेतला. दुसऱ्या उपांत्य सामना जपानची अकाने यामागुची आणि इंडोनेशियाची पुत्री कुसुमा वर्दानी यांच्यात होणार असून त्यात जिंकणाऱ्या खेळाडूशी उद्या सिंधूचा सामना विजेतेपदासाठी होईल. अष्टपैलुत्व, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, असामान्य नेतृत्व अशा गुणांमुळे क्रिकेट विश्वात आदरणीय असलेले वेस्ट इंडिजचे क्रिकेटचे युगप्रवर्तक सर गारफिल्ड अर्थात गॅरी सोबर्स यांचं काल वयाच्या 89व्या वर्षी श्वसनाच्या आजारामुळे निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. विविध

0: क्रीडापटूंनी आणि इतर मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिले. क्रिकेट विश्वानं आपला एक अत्यंत तेजस्वी तारा गमावला. ते एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू होते. त्यांचा उत्कृष्टतेचा वारसा अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहणारा आहे, अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावर सोबर्स यांना आदरांजली वाहिली आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक प्राधिकरणानंही सोबर्स यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. सोबर्स यांचं क्रिकेटसाठीचं अनन्यसाधारण योगदान भविष्यात अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहील. ते श्रेष्ठ अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते असंही बीसीसीआयनं समाज माध्यमावर म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाची चाचणी उड्डाण यशस्वी. पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांची केंद्रीय महामार्ग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पायाभरणी. बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. आणि भारताची PV सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. आताच आपण राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलं. हे बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
5: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन गारंटी के साथ.
4: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
6: PM जय अब गरीबों की जय बन गई.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आकाशवाणी से हे अमरावती केंद्र है, एफएम बैंड 101.5 मेगाहर्ट्स पर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ॲपवर ठीक 3:12 आणि 52 सेकंद झालेले आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

इसी के साथ अब आज का मनचाहे गीत कार्यक्रम खत्म होता है।

FM 91.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. ठीक 5 वाजता आहेत. ठळक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये मी कांचन सावंत तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. थोड्याच वेळात जाणून घेऊया काही ठळक घडामोडी, ठळक बातम्या.

0: ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारतात खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं. स्कायरूट एरोस्पेस या भारतीय कंपनीनं उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. विक्रम वनच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी विक्रम वनच्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात पुणे शिरूर हडपसर यवत आणि तळेगाव चाकण शिक्रापूर या तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांची पायाभरणी केली. या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बियाणं खते कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यावर आठवड्याभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज सकाळी दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हलवण्याच्या कारवाईवर अनेक विरोधी पक्षांनी टीका केली आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पी व्ही सिंधूनं धडक मारली आहे. उपांत्य फेरीत पहिला गेम जिंकून दुसऱ्या गेममध्ये सिंधू आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युईफीएने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतो, आताच आपण ठळक मराठी बातम्या ऐकल्या. या बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आल्या. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM 101.5 MHz.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: PM जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
1: पता: दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.

FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. ठीक 5:46 झालेले आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित माफ करा पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: अचूक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात केलं दाखल, विरोधकांची सरकारवर टीका। बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि राम मंदिरातील अपहारा निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाद्वारे रामरक्षा आंदोलन नागपुरात सुरू। आता सविस्तर बातम्या। भारतात खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं। भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 12:05 हे प्रक्षेपक रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं। स्कायरूट एअरोस्पेस ही अंतराळ क्षेत्रातील भारतीय कंपनी आहे। या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशातच झाली असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवण्यात आलंय। या प्रक्षेपक रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होईल। हे रॉकेट अत्यंत वेगवान आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलंय। आज विक्रम 1 या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोच्या कार्यालयात कंपनीचे सहसंस्थापक पवन कुमार चंदना यांच्याशी बोलताना पंतप्रधानांनी याला आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं एक मोठं पाऊल म्हटलं।
1: बहुत बधाई। दो काम किए हैं, एक तो आसमान में नए पौधे गाड़ दिए हैं और दूसरा जमीन में भी उस रूट्स को आपने मजबूती दी है जो देश के नौजवानों को आगे आने की प्रेरणा देगी। और मुझे ये सफलता के लिए तो आनंद होना ही होना था, लेकिन आप लोगों ने जिस कमिटमेंट के साथ मेहनत की, मैं आपको, आपकी पूरी टीम को इस महत्वपूर्ण निर्णय के लिए और महत्वपूर्ण सफलता के लिए मैं बहुत बहुत बधाई देता हूँ।
0: पंतप्रधान म्हणाले की या यशानं हे सिद्ध केलंय की भारत खासगी क्षेत्राच्या सहभागानंही अंतराळ क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यास सक्षम आहे। त्यांनी विक्रम 1च्या पथकाला भेटीचं निमंत्रण दिलं। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे। या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे। या बैठकीत सरकार सर्व राजकीय पक्षांना या अधिवेशनाची कार्यवाही सुरळीत चालण्यासाठी सहकार्याचं आवाहन करेल। दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्ट पर्यंत चालणार असून या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा आणि अनेक विधेयकं पारित होण्याची शक्यता आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रात SIR म्हणजेच मतदार यादी 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे। यामुळे BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलै ऐवजी येत्या 8 ऑगस्ट पर्यंत गृहभेटी करू शकतील। प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील। त्यावर 16 सप्टेंबर पर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील। हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे। या निमित्तानं पक्षाचे कोणतेही नेते आणि कार्यकर्ते होर्डिंग किंवा बॅनर्स लावणार नाहीत आणि वृत्तपत्रातून टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत असं आवाहन भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आल्याचं भाजपाचे प्रदेश कार्यालय प्रभारी रवी अनासपुरे यांनी कळवलंय। असे कोणी केल्यास त्यावर पक्षातर्फे शिस्तभंगाची गंभीर दखल घेतली जाईल, त्यामुळे या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहनही करण्यात आलंय। 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबलवाडी या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे। परीक्षा पेपर फुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी नवी दिल्लीतील जंतर मंतर इथे आमरण उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हटवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं। वांगचूक यांच्या उपोषणाचा आज 21वा दिवस होता। उपोषणामुळे वांगचूक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं। दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नागपूर इथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सोनम वांगचूक यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपावर टीका करताना भारतीय जनता पक्ष आणि प्रशासनाचा संबंध नसल्याचं सांगितलं।
2: मी भारतीय जनता पक्ष आणि प्रशासन यांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही। ज्या पद्धतीने निर्दयीपणे आणि क्रूरपणे या युवकांच्या भवितव्याशी खेळलं जातंय हे अत्यंत लज्जास्पद आहे। एकूणच धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये असं काय आहे आणि अजून किती बळी घेतल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार आहे हे सरकारने एकदा जाहीर करावं।
0: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारची भूमिका बेजबाबदार असल्याचं

0: म्हटलंय. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी मूकदर्शक बनलं असल्याची टीका त्यांनी केली.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.

बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यावर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितलं. सरकारनं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना केली आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीत कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र किंवा कृषी विज्ञान केंद्र, महाबीज यांचा प्रतिनिधी, संबंधित कृषी अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलाय. तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी आणि विक्रेत्यांना तपासणी वेळी उपस्थित राहणं बंधनकारक असेल. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे दरवर्षी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन, जलव्यवस्थापन, जलसंवर्धन, जैवविविधता संवर्धन, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर, जनजागृती आणि पर्यावरण संवर्धन आदी क्षेत्रात पर्यावरणपूरक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालय, शाळा आणि सामाजिक भावनेतून पर्यावरण संवर्धनाचं कार्य करणाऱ्या सक्षम प्राधिकरणांकडे नोंदणीकृत विविध प्रतिष्ठानं आणि स्वयंसेवी संस्थांना अ गटात तर पर्यावरण संवर्धनाचं कार्य करणाऱ्या व्यक्तींना ब गटात पर्यावरण पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस 2 डिसेंबर 2026 रोजी विद्यापीठाद्वारे प्रदान केला जाणार आहे. उमद्या व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या बाबूराव तिडके यांनी नेहमीच जनसामान्यांचा विचार केला. इतरांच्या जीवनात आनंद पिरण्याचं काम त्यांनी केलं, यामुळेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांना आदरांजली वाहिली. ज्येष्ठ काँग्रेस नेते बाबूराव तिडके यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. शेतकऱ्यांपर्यंत अत्याधुनिक शेतीतंत्र पोहोचवण्याचे, विविध नवनवीन आणि यशस्वी प्रयोगांशी शेतकऱ्यांना अवगत करणं या कार्यांमधून राजेंद्र पवार यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपली कटिबद्धता सिद्ध केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा डॉक्टर सी डी माई कृषीतज्ञ पुरस्कार बारामती येथील अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांना गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. भंडारा शहरातील खराब रस्त्यांच्या निषेधार्थ खासदार डॉक्टर प्रशांत पडवळे यांनी अनोखं आंदोलन केलं. दिशा समितीच्या बैठकीनंतर नगर परिषदेच्या बांधकाम अभियंत्यांसह त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेशर्माची झाडं लावून प्रशासनाचा निषेध नोंदवला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नागपूरमध्ये सध्या रामनगर इथल्या राम मंदिरात रामरक्षा पठणाचं आयोजन करण्यात आलं असून याप्रसंगी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे जाहीर सभेला संबोधित करत आहेत. त्यांनी सरकारवर टीका करताना सांगितलं की राम मंदिर अपहाराच्या प्रसंगी विशेष तपास पथक हे सगळं थोतांड असून आपण या विरोधात महाराष्ट्रातच नव्हे तर काशी आणि अयोध्या येथे देखील रामरक्षा पठण करणार आहोत. या आंदोलनाची सुरुवात भाजपामुक्त राम असून राम मंदिराच्या दानपेटीवर घातलेला हा दरोडा नसून हिंदूंच्या आस्थेवर घातलेला दरोडा आहे. राम मंदिर हे करोडो हिंदूंच्या भावनांनी बांधलेलं मंदिर आहे, त्यामुळे या चोरी विरोधात प्रत्येक धर्माभिमानी हिंदूंनी आवाज उठवण्याची वेळ आली असल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं. या रामरक्षा पठणाला आपण भाजपासोबत सर्व पक्षांना आमंत्रित केलं होतं, परंतु या कार्यक्रमाला कोणीच आलं नाही असं ठाकरे यांनी सांगितलं. आगामी काही तासात संपूर्ण विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या हवामान खात्यानं वर्तवली असून अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर आणि वर्धा इथे पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलाय. दरम्यान अकोला जिल्ह्यात अधूनमधून हजेरी लावणारा रिमझिम पाऊसही थांबल्याच्या परिस्थितीत पेरणीनंतर उगवलेली पिकं आता धोक्यात आली आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात यंदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर पावसाची दडी आणि बोगस बियाणं असं दुहेरी संकट कोसळलं असून संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात आलाय. संग्रामपूर तालुक्यातील जवळपास 200 हेक्टर वरील पीक आता धोक्यात आली आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात केलं दाखल. विरोधकांची सरकारवर टीका. बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि राम मंदिरातील अपहारा निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रामरक्षा आंदोलन नागपुरात सुरू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खासगी कंपनीने विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारीचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुण्यातल्या 3 उन्नत महामार्गांचं भूमिपूजन. पुण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 50,000 कोटींच्या सुविधा उभारल्या जाणार. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं निधन. आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370 मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी.

0: स्वरगंधर्व सुधीर फडके घरत गणपतीची बाजी। देशात खासगी कंपनीने विकसित केलेल्या विक्रम वन या रॉकेटचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं। मिशन आगमनच्या अंतर्गत स्कायरूट या कंपनीनं हे रॉकेट बनवलं आहे। खासगी कंपनीचे रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरला आहे। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 12:05 विक्रम वन हे रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं। स्कायरूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहा स्पेस, कॉस्मोसर्फ, डी क्यूब्ड या खासगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या रॉकेटनं अवकाशात नेली होती। अखेरच्या टप्प्यात रॉकेटनं या गोष्टी 450 किलोमीटर उंचीवर प्रस्थापित केल्या। हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विक्रम वन हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलंय। कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली। देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम वन असं ठेवलं आहे। मागणीनुसार छोट्या उपग्रहांना स्वस्त आणि लवचिक स्वरूपाच्या प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशपूर्तीच्या अनुषंगानं या रॉकेटची निर्मिती केली गेली आहे। उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्याच्या क्षमतेनं हे रॉकेट सज्ज आहे। हे रॉकेट एकूण 4 टप्प्यात प्रक्षेपण प्रक्रिया पूर्ण करतं। त्याअंतर्गत अंतराळ कक्षेत अचूकतेनं प्रवेश करण्याकरता 3 टप्प्यांवर घन इंधनाचा तर अखेरच्या टप्प्यात द्रवरूप इंधनावर आधारित रमन इंजिनाचा वापर केला गेलाय। या रॉकेटची बांधणी ही संपूर्ण कार्बन कंपोझिट संरचनेची असून रॉकेटमध्ये स्वदेशी बनावटीची प्रणोदन यंत्रणा, 3D प्रिंटेड इंजिन आणि उच्च क्षमतेच्या घन इंधन रॉकेट बूस्टरचा वापर करण्यात आलाय। विक्रम वनच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं।
2: तो आसमान में मैंने पौधे गाड़ दिए हैं और दूसरा जमीन में भी उस रूट्स को आपने मजबूती दी है जो देश के नौजवानों को आगे आने की प्रेरणा देगी।
1: प्रधानमंत्र्यांनी विक्रम वनच्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे। भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशातही म्हटलं आहे।
0: बियाणे, खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यानंतर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं। सरकारनं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना केली आहे। एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या 100 पेक्षा अधिक झाल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं समित्या गठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पुणे परिसरातली वाहतूक कोंडी दूर करून वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार 50,000 कोटी रुपयांचे महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणार आहे अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली। पुण्यात 3 उन्नत महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते। पुणे शिरूर सहापदरी राष्ट्रीय महामार्ग, हडपसर यवत राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पांचं आज भूमिपूजन करण्यात आलं। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यात प्रथमच एका खांबावर खाली रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो अशी 3-स्तरीय सिंगल पियर रचना उभारण्यात येणार आहे अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली। राज्यातल्या विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं अभ्यास करून आवश्यक शिफारशी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे। या संदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला। या समितीमध्ये सामान्य प्रशासन, उच्च आणि तंत्र शिक्षण, वित्त, शालेय शिक्षण आणि क्रीडा, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक तसंच राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त यांचा समावेश आहे। समितीनं आपला अहवाल 2 महिन्यात शासनाला सादर करायचा आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत।

0: राम मंदिर अपहाराच्या विरोधात काशी आणि अयोध्या इथंही आपण रामरक्षा पठणाचा कार्यक्रम करणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. नागपूरमध्ये रामनगर इथल्या राम मंदिरात आयोजित रामरक्षा पठणानंतर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. राम मंदिर अपहाराच्या प्रकरणी जाहीर झालेलं विशेष तपास पथक हे थोतांड असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली. या रामरक्षा पठणाला भाजपसोबत सर्व पक्षांना आपण आमंत्रित केलं होतं, परंतु या कार्यक्रमाला भाजपापैकी कोणीच आलं नाही, असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 22 जुलै रोजी येणाऱ्या वाढदिवसानिमित्त कोणीही होर्डिंग बॅनर लावू नयेत, तसंच वृत्तपत्र टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, असं आवाहन भाजपातर्फे करण्यात आलं आहे. ज्या कोणाला योगदान द्यायचं असेल त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान द्यावं, असं आवाहनही पक्षातर्फे करण्यात आलं आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात VIP दर्शन सुविधा तात्पुरती बंद झाली आहे. त्यामुळे दर्शनासाठी लागणारी प्रतीक्षा कालावधी लक्षणीयरीत्या कमी झाला असून पदस्पर्श दर्शन आता अवघ्या 4 ते 5 तासात होत आहे. डोंबिवलीतल्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयानं मंजूर केलेला जामीन उच्च न्यायालयानं आज रद्द केला. उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत, अन्यथा त्यांच्या स्थावर मालमत्तेवर जप्ती आणण्यात येईल, असा इशाराही न्यायालयानं दिला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 मध्ये युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 मध्ये त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगर शहराचे आमदार म्हणून निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. त्यातली नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षक मंडळानं पुरस्कारांची माहिती दिली. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार आहेत. चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसिद्ध गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना मिळालं आहे. तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला मिळाला आहे. मराठी चित्रपट विभागात पहिला पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला मिळाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाने पटकावला. कथाबाह्य चित्रपट विभागात सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार परत 41 डिग्रीच्या मागावर या चित्रपटासाठी शिवपाल सिंह कांग यांना जाहीर झाला. अभिजित दळवी दिग्दर्शित हमसफर सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला. तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुण्यातल्या 3 उन्नत महामार्गांचं भूमिपूजन. पुण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 50,000 कोटींच्या सुविधा उभारल्या जाणार. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं निधन. आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, स्वरगंधर्व सुधीर फडके, घरत गणपतीची बाजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: दोस्त हमारा देख लिया और जाके घर में मम्मी को बता दिया, मतलब

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजतायत. ठीक 8:05 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँड मास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री टिपसे.
2: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या अबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
3: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
4: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित

0: करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
0: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
0: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
0: प्रवेश निःशुल्क।
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
0: उत्सव नवचैतन्याचा। शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते। मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतिवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पांध्ये।
2: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज और लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते।
0: स्मृतिवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांधे यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। वनिता मंडळ।

0: अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.
1: श्रोते हो, रविवारी 19 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्य यांचा ललितबंध पाऊस वेळ. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR

0: आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम एक रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण। उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, मामूटी, कार्तिकायन, यामी गौतम यांचा सन्मान। आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी आज मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात लढत। देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या रॉकेटचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं। मिशन आगमनच्या अंतर्गत स्कायरूट कंपनीनं हे रॉकेट बनवलं आहे। खासगी कंपनीचं रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरला आहे। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 12:05 विक्रम 1 हे रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं। स्कायरूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहा स्पेस, कॉस्मोसर्फ, डी क्यूब्ड या

0: खासगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या रॉकेटनं अवकाशात नेली होती. अखेरच्या टप्प्यात रॉकेटनं या गोष्टी 450 किलोमीटर उंचीवर प्रस्थापित केल्या. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विक्रम 1 हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलंय. कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे. मागणीनुसार छोट्या उपग्रहांना स्वस्त आणि लवचिक स्वरूपाच्या प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशपूर्तीच्या अनुषंगानं या रॉकेटची निर्मिती केली गेली आहे. उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्याच्या क्षमतेनं हे रॉकेट सज्ज आहे. हे रॉकेट एकूण 4 टप्प्यात प्रक्षेपण प्रक्रिया पूर्ण करतं. त्याअंतर्गत अंतराळ कक्षेत अचूकतेनं प्रवेश करण्याकरता 3 टप्प्यांवर घन इंधनाचा तर अखेरच्या टप्प्यात द्रवरूप इंधनावर आधारित रमन इंजिनाचा वापर केला गेलाय. या रॉकेटची बांधणी ही संपूर्ण कार्बन कंपोझिट संरचनेची असून रॉकेटमध्ये स्वदेशी बनावटीची प्रणोदन यंत्रणा, 3D प्रिंटेड इंजिन आणि उच्च क्षमतेच्या घन इंधन रॉकेट बूस्टरचा वापर करण्यात आलाय. विक्रम 1च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं.
1: आसमान में मैंने पौधे गाड़ दिए हैं और दूसरा जमीन में भी उस रूट्स को आपने मजबूती दी है जो देश के नौजवानों को आगे आने की प्रेरणा देगी.
0: प्रधानमंत्र्यांनी विक्रम 1च्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशातही म्हटलं आहे.
2: लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी 6 खासदारांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाला मंजुरी दिली आहे. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओम राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे हे ते 6 खासदार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. विकासासाठी हे खासदार पक्षात आले असून त्यांना विकास निधी दिला जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा दिली आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. गुजरातमध्ये फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात लागलेल्या आगीत 9 जण मृत्युमुखी पडले असून 10 जण जखमी झाले. अहमदाबाद जवळ रामोल गटराड मार्गावरच्या फटाके कारखान्यात ही दुर्घटना घडली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करत राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या वारसदारांना 4 लाख रुपयांची तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशात गोदावरी नदीत मासेमारीसाठी गेलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. पोलावरम जिल्ह्यात गोला गुडेम गावाजवळ आज ही दुर्घटना घडली. हे सर्वजण नदीत मासेमारी करत असताना आलेल्या जोरदार लाटेने वाहून गेले. 20 दिवसांच्या उपोषणानंतर सफदरजंग रुग्णालयात दाखल असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सलाईन वा इतर द्रवरूप तसंच अन्य कोणतेही औषधोपचार घ्यायला नकार दिला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. वांगचुक यांच्या आरोग्य विषयक स्थितीवर सतत देखरेख ठेवली जात असून त्यांचं समुपदेशनही केलं जात असल्याचं रुग्णालय प्रशासनानं कळवलं आहे. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत वांगचुक हे गेले 20 दिवस नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसले होते. उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं पोलिसांनी त्यांना सकाळी रुग्णालयात दाखल केलं. दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं पोलिसांनी सांगितलं. वांगचुक यांच्या परवानगीशिवाय त्यांच्यावर कोणतेही उपचार केले जाऊ नयेत अशी विनंती वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केली आहे. दरम्यान वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर काही वेळातच काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी वांगचुक यांना धक्काबुक्की केली तसंच आंदोलकांनाही मारहाण केली असा आरोपही दिपके यांनी केला आहे.

या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं आज संध्याकाळी पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 मध्ये युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 मध्ये त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगर शहराचे आमदार म्हणून ते निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. त्यातली नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षक मंडळानं पुरस्कारांची माहिती दिली. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार आहेत. ब्रह्मयुगम साठी मामुटी आणि चंदू चॅम्पियन या चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून जाहीर झाला. प्रसिद्ध गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना मिळालं, तर सर्वोत्कृष्ट ग्राहकगायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला मिळाला आहे. मराठी चित्रपट विभागात पहिला पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला मिळाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत युरोपमधील प्रतिस्पर्धी संघ फ्रान्स आणि इंग्लंड आज रात्री मियामी स्टेडियमवर तिसऱ्या स्थानकासाठी म्हणजेच कांस्य पदकासाठी संघर्ष करतील. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 5:30 वाजता सुरू होईल. उद्या रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना आणि स्पेन एकमेकांशी भिडतील. हा सामना भारतीय वेळेनुसार 12:30 वाजता सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, मामुटी, कार्तिक आयन, यामी गौतम यांचा सन्मान आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी आज मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: शोर।
1: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।